रामकृष्ण हरी। आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत बरच काही शिकवून जात असते। काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात। तसेच जीवनात येणारी कठीण परिस्थिती सुद्धा एखाद्या कसोटी सारखीच असते, जी आपल्यावर खूप आघात करते, चक्रव्यूहात फिरवते आणि पिळते सुद्धा। पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो, तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं। त्यामुळे स्थिती कशी पण असो, कदापि विचलित न होता संयमाने तोंड देणे हा पुरुषार्थ आहे आणि हीच खरी जीवनाची शिकवण आहे। रामकृष्ण।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM वर शुभदिन आयोरे आर्ज शुभांगी सोबत. आज 9 जुलै हा दिवस शिक्षण, अर्थविश्व आणि जागतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. राष्ट्रीय विद्यार्थी दिन. भारतात आजचा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जुलै 1949 रोजी देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना झाली होती. विद्यार्थ्यांमधील राष्ट्रप्रेम आणि नेतृत्व गुण जागृत करण्याचा हा दिवस आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना दिन. 9 जुलै 1875 रोजी आशियातील सर्वात जुन्या आणि पहिल्या शेअर बाजाराची म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा हा एक मुख्य आधारस्तंभ आहे. अर्जेंटिना स्वातंत्र्य दिन. 1816 आजच्याच दिवशी अर्जेंटिना या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील 2 महान अभिनयाच्या विद्यापीठांच्या जयंतीचा साक्षीदार आहे. संजीव कुमार. हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक महान अभिनेते ज्यांच्या अभिनयाला तोड नव्हती. शोले चित्रपटातली ठाकूरची अजरामर भूमिका असो किंवा कोशिश, आंधी आणि अंगूरमधील वैविध्यपूर्ण अभिनय, त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेत प्राण फुंकले. गुरुदत्त. भारतीय सिनेमाचे एक थोर दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. प्यासा, कागज के फूल आणि साहेब बीबी और गुलाम यासारख्या कलाकृती बनवून त्यांनी जागतिक चित्रपटाच्या नकाशावर भारतीय सिनेमाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. टॉम हँक्स. फॉरेस्ट गंप आणि कास्ट अवे सारख्या अफाट चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारे जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते. आजच्या दिवशी आपण प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एका अष्टपैलू कलाकाराचं स्मरण करतो. जगदीप. बॉलिवूडचे दिग्गज विनोदी अभिनेते ज्यांनी शोले चित्रपटात साकारलेली सुरमा भोपाली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. 2020 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. विद्यार्थी जीवन हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर स्वतःच्या चरित्र निर्मितीसाठी आणि जगाला काहीतरी नवीन देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आहे. आजची बोधकथा. एकदा चित्रपटसृष्टीत एक तरुण अभिनेता काम शोधत होता. त्याचं रूप खूप काही देखणं नव्हतं, पण शरीर यष्टीही सामान्य होती. अनेक दिग्दर्शकांनी त्याला सांगितलं की तू कधीच हिरो बनू शकत नाहीस कारण तुझ्यात तो ग्लॅमर नाही आहे. पण त्या तरुणाचा आपल्या कलेवर आणि कष्टावर अढळ विश्वास होता. त्याने मुख्य नायकाच्या भूमिकांची वाट न पाहता जे पात्र आव्हानात्मक असेल ते स्वीकारायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 30-35 वर्षी त्याने पडद्यावर 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या भूमिका अशा ताकदीनं साकारल्या की पाहणारे थक्क झाले. तो पडद्यावर स्वतःचं रूप विसरून पूर्णपणे त्या पात्रात विलीन व्हायचा. जेव्हा शोले चित्रपटात त्यांना दोन्ही हात नसलेल्या ठाकूरची भूमिका मिळाली तेव्हा त्यांनी डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या हावभावातून असा अभिनय केला की तो इतिहास ठरला. ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून आजची जयंती असलेले संजीव कुमार होय. तात्पर्य हेच, तुमचं बाह्य रूप किंवा लोकांचं बोलणं तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. जर तुमच्याकडे तुमच्या क्षेत्रातील कौशल्य असेल, कठोर कष्टाची तयारी असेल आणि कलेशी प्रामाणिकपणा असेल तर जग तुमच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं. श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. अनेकदा नवीन दिवसाची सुरुवात करताना आपण विचार करतो की आजचा दिवस कसा जाईल, आजचा वार चांगला आहे का. पण निसर्गाच्या नियमानुसार ईश्वरानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ, प्रत्येक दिवस ही आपल्यासाठी एक आशेचा किरण घेऊन येत असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आर्जे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

श्रीराम समर्थ 9 जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा. हे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेने घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार

मध्ये स्वाभाविकपणे एकमेकाच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नमस्करण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले जेवढे करीन असा निश्चय करा, कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे हे जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे?

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्व आहे. छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात. त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी. छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये. म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरल्या जाते. शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 जुळे खुडून इतर भाग राखण्याची जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो. शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं. लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते. लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत. या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो. छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो. समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात. अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात. द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते. आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे. म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी. तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाटावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो. उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो. विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे. एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोचण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात. अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण. त्यामुळे काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो. भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो. अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदात छाटून विस्तार केला जातो. तर याच्यामुळे काही फायदे होतात. जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो. फळबागेतील मशागतीची कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते, सर्व झाडाच्या आकारामध्ये एकसारखेपणा येतो, फळझाडांचा जो हंगाम आहे तो योग्य साधला जातो. त्यामुळे ठराविक काळात थोडाफार बदल करून फळंसुद्धा येऊ शकतात, फळझाडांच्या क्षमतेनुसार अधिक उत्पादन मिळवता येतं. ह्या सगळ्या बाबी तंत्रशुद्ध छाटणीमुळं शक्य होतात. म्हणून आपण फळझाडाची छाटणी करायला पाहिजे आणि या फळझाडाच्या छाटणीच्या विषयी अधिक विस्तृत आणि तांत्रिक मार्गदर्शन जर लागत असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ जे आहेत उद्यानविद्या यांच्याकडे जर आपण संपर्क साधला

0: आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्की त्याचा फायदा मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपतः काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा सहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेने घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्म रूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्म रूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळाने का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या जिन्स आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. यासंबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

ग्रामगीता चिंतन भाग 36। या भागात ग्रामगीता ग्रंथाचे कर्ते प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी भगवान वंदने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा अधिकार नि मनाची अवस्था किती मोठी होती हे प्रथम पाहू। संत मोठेपण कधीच दाखवत नसतात, उलट लहानपण समोर ठेवतात। मैं संत नाही साधना हूँ, सत प्रेम की नित नेम की। मैं कवी नाही करुणा हूँ, उन दिनों की दुखी हो की। हा संतांचा खरा अधिकार त्यांचे साहित्यातून कळत असतो। प्रातस्मरणीय म्हणजे ब्रह्म मुहूर्तापासून सतत ज्याचे निशंकपणे स्मरण करावे अशा अधिकाराचे। सुखाने जे दबते ते दुःख, मिटते तो आनंद। संत हे स्वानंदी असतात, ते स्वानंदात निवास करतात, तीच साधना समाजाला देतात। देव एकची राहो, जगाचा भेद लयाला जाऊ, शांती अखंडित राहो, जगाचा भेद लयाला जाऊ। संत तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ। हा खरा वैष्णवाचा धर्म आहे। सर्वांच्या कल्याणासाठी भगवंतापासून निर्माण झालेला धर्म तो भागवत धर्म होय। येथे भेदाभेद अमंगल आहे। हठयोगी स्वामी सीतारामदासजी महाराज वंदनीय महाराजांच्या अवस्था नि अधिकाराचे वर्णन करताना लिहितात, मेरे सखा को मैंने जीवन भर गुस्सा भरते नहीं देखा, दया का वह सागर है और शांति का पुजारी है। उनकी समदृष्टि भगवान राम सरीखी है, विरोधियों को भी क्षमा कर देता है। अवतारी महापुरुषों के जो शारीरिक लक्षण है वह मेरे सखा में पूरे दिखाई देते है, इसी कारण मैं उन्हें भगवान राम कहता हूँ। या अधिकाराचे संतांची पुण्याई आहे म्हणून जग आहे। हे संत दुनिया में जगे, तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक नहीं नीचे पड़ी। कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, जब संत ही का पुण है वह आज तक जगना ढला। वंदनीय महाराजांना एका सद्ग्रस्ताने संतांनी गुरुबद्दल विचारले होते, तेव्हा ते म्हणतात, मित्रा सर्वाकडून सर्व काही मिळते, पण तशा मार्गाने जाणे जरूर आहे। ज्याला ज्या मार्गाची जरूर आहे ते तत्वज्ञान सुद्धा ग्रंथातून निवडायला फार प्रयास पडतात व प्रयास करूनही साधत नाही। साधक गुंतागुंतीमध्ये पडतो, ज्यात तो आपणाला बघू शकेल वा जगाची सत्यवस्तू जाणू शकेल असा त्याला प्रकाश मिळत नाही। जे जाणतो ती वस्तू सत्य चिरंतन नसते, तो पंथ असतो, वेश असतो।

0: उपासना असते, गाभा मात्र नसतो. जग जर बाहेरच्या शृंगारालाच देव मानते, संत पंत समजते, पण तेथे जाऊन जेव्हा माणूस स्थिर बसत नाही तेव्हा मग अनुभवी महात्म्याची आठवण येते. ज्याप्रमाणे एखादा वेडा झाडाझुडपांना कवटाळून आपले विचार बरडत राहतो, तसाच हा पंथवादी संतांकडे जातो व तोही त्याला पंथाची दीक्षा देतो. कोणी म्हणतो भगवे घाल, कोणी म्हणतो काळे घाल, कोणी म्हणतो पांढरे घाल, तर कोणी म्हणतो लंगोटी घाल, माळा घाल, मुंडन कर, जटा वाढव. हे सर्व केलं तरी गुरुतत्वाचे गूढ कळणे कठीण आहे असे अनुभवाला येते. मग तो जेव्हा निष्फळ होतो तेव्हा त्याला आपले अज्ञान सांगण्याची शरम वाट व तसाच बिचारा देह सोडतो. असे अनेक जन्म घालावे लागतात तरी खरी आत्मस्थिती प्राप्त होत नाही. म्हणून पंथाभिमानी, वर्णाभिमानी, गुरु मार्गाभिमानी यांच्याकडे गेले तरी सद्गुरूशिवाय मार्ग मोकळा होणार नाही. आता हे संत कसे ओळखावे हा प्रश्न उभा राहतो. अनुभव असा आहे की सार तत्व ओळखण्या एवढी बुद्धिमत्ता आल्याशिवाय खऱ्या गुरुचे तत्वदर्शन होणे कठीण आहे. आणि जीवनात महत्वही त्यांचेच आहे. कानफुके गुरु कितीही केले तरी त्यांच्यावर आपली जबाबदारी ते कशी घेणार ते परंपराच सांगणार. म्हणून मित्रा, प्रथम तुझा तूच गुरु होऊन चिंतन कर, मनन कर व ग्रंथ पठनातून आपला मार्ग काढ व मग जे तुला पाहिजे ते कुठे मिळेल त्याचा शोध कर. असे तुझे झाले म्हणजे हा गुरुरूपी परमेश्वर तुला दर्शन देणार व गुरुभक्तीचे मर्म तुला कळणार. संत समागम मात्र सोडू नये, त्यातूनच उदय होत असतो. अशा संत सद्गुरूचे हाताबाहेर जेव्हा समाज जायला लागतो तेव्हा ते निसर्गाला चालना देत असतात. वंदने महाराज लिहितात, जब राक्षसी वृत्ती बळावे गर्जुनी भूमीवरी, तव दे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी. प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जग पावना, उठ आर्य पुत्रा झड करी कर सामुदायिक प्रार्थना. तरी समाजातील जाणती माणसं ऐकेनाशी झाली तर अंतिम भविष्यवाणी ते करतात, तो निसर्ग आता परिवर्तनाचे मागे लागला आहे. वाघसिंहाच्या डरकाळ्या ऐकू येतील तर घाबरून जाऊ नका, फुलांचे बगीचे लागतील तर मोहीतून थांबू नका. या अरुणाच्या प्रकाशात या. ज्याने आपले शील, चारित्र्य, ब्रह्मचर्य पालन केले असेल त्याचे हातून तो काम करून घेणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी तशा प्रक्रिया वंदनीय महाराजांनी ग्राम गीता ग्रंथामध्ये ग्रंथित केल्या आहेत. ते म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणासही. हेच शिकणे असते पोथीतुनी, कीर्तनातुनी, भजनातुनी. याच साठी ही साधने योजनी ठेविली संती. अर्थात माणसाने आपल्या व्यवहाराचा कोणालाही त्रास होऊ देऊ नये आणि हे करण्यासाठी त्याची वृत्ती सात्विक त्यांनी ठेवली पाहिजे आणि तो निरोगी असला पाहिजे. कीर्तनातून, प्रवचनातून, भजनातून, ग्रंथातून हेच शिकायचं आहे. पोथीचं सुद्धा अंतरंग जर पाहिलं तर त्यातूनही हाच उपदेश माणसाला मिळतो. परंतु माणूस कुठंतरी खऱ्या अर्थाने चिंतन करायला कमी पडतो तेव्हा त्याला मोठ्या संकटाला सामना करावा लागतो. ती पाढी माणसावर येऊ नये. आपल्या जीवनाचं कल्याण करण्याच्या उद्देशानेच तो या भूमीवर जन्माला आलेला आहे. आणि जन्माला आल्यानंतर गरिबी श्रीमंतीची विषमता निर्माण होऊ नये, झालीच तर ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी प्रक्रिया सांगत असताना 450 वर्षापूर्वीच्या इतिहासातील शिखांचे पहिले धर्मगुरु श्री गुरु नानकदेव यांचाही विचार आजच्या समाजाला वंदनीय महाराजांनी दिला. नानकदेव हे गोपालन, दुकानदारी व सहकारी नोकरी जनसेवेत खर्ची घालून सतनामाच्या सतारीवर मानवतेची मधुर भजने गात संपूर्ण भारत, लंका, इराण व अरबस्थानातही ते फिरले. जात पात पूछे नहीं कोय, हरी को भजे सो हरी का होय. म्हणून जाती पंथ भेदाचे निराकरण करीत ते मशिदीत नमाज सुद्धा पडले व डाकूंनाही त्यांनी सुधारले. मानवतेचा संदेश दिला, मंदिर तोड, मस्जिद तोड, हे सिर्फ मुजक्का है, पर तू किसी का दिल मत तोड़, ये घर खास खुदा का है. आपली गुरुगादी मुलाऐवजी त्यांनी शिष्यास दिली. रामबाद गावी यज्ञाचे निमंत्रण आले असता ते गेले व संन्याशांना शिधा देण्याची सेवा त्यांनी आपल्याकडे घेतली. शेकडो संन्यासी लाईनमध्ये आहेत. शेराने ते मोजत होते व संन्यासाचे झोडीत टाकत होते. असंख्य संन्यासी शिधा घेऊन गेले पण नानकदेवांना 13 नंतरचा आकडा कधी आठवलाच नाही. 13-13 मोजत होत. वंदनीय महाराज भजनात म्हणतात, मई अरु मेरा भेद छोड कर सब तेरा जो कहता है, तुकड्या दास कहे आखिर वह प्रभु ही बन के रहेगा. जब चित्त परम पुनीत बनेगा तब प्रभु शरण में होगा। ग्रामगीता ग्रंथात वंदने महाराज लिहितात, संतति नसे आमुची, संपत्ति ही नसे आमुची, कर्तव्य शक्ति ही नसे आमुची, व्यक्तिशः उपभोगार्थ। त्यागाच्या त्या गावच्या नगर सेवकाचा हुद्देदार श्रीमंत मलक भागो व क्षुद्र गरीब पण भाविक लालोत्तर खान या दोघांचे मागे पुढे नानकांना एकाच वेळी जेवणाचे निमंत्रण आले। त्यांनी दोघांचेही घरून जेवणाचे ताट बोलावीत, त्यातील अन्न दोन हातात घेतले व मुठीत दाबले। एकातून दूध बाहेर पडले ते मांजर खाऊ लागली, दुसऱ्या हातातून रक्त बाहेर पडले ते कुत्रा खाऊ लागला। तेव्हा मलक भागो याचे जेवण नाकारून गरीब लालोत्तर खानाकडे ते जेवले। कारण विचारता ते म्हणाले, जन्म नव्हे तर कर्मच प्रधान आहे, धन नव्हे श्रमच श्रेष्ठ आहेत। मलक भागो, तुझे अन्न दिनांना दुखवून मिळविलेल्या धनाचे होय, त्यात गरीबाचे रक्त आहे, लालोत्तर खानाचे शुद्ध परिश्रमाचे अन्न होय। हा भाग याच ठिकाणी समाप्त करून यानंतरचं चिंतन पुढील भाग।
1: श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर।
2: श्यामची आई। परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव तेल आहे तर मीठ नाही। आजचे पिळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाहीत। ए गोविंदा, तू पिंजलास ना कापूस? भिकानं विचारलं। आजचे पिळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले, गोविंदा म्हणाला। इतक्यात राम तिथं आला, त्यानं ऐकलं, अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे, ते त्याचे दुःखी मन नाम चांगले करू देत, नाम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे। काय गोविंदा? रामनं विचारलं। ते मघा तर वरती होते, भिका म्हणाला। ते त्या एलाईकडे जाणार होते, ती बरी आहे म्हणतात, गोविंदा म्हणाला। काय एक एक नाव, एलाबाई काय रे नाव? त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्यामाला। काय रे करता गोविंदा? श्यामनं विचारलं। काय नाही, ती आईलाबाई कशी आहे? त्यानं विचारलं। तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला।
3: बरी होईल का? पोरबाळ लहान आहेत,
2: भिका म्हणाला। कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला। भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझं लक्ष नव्हतं भांड्यांकडे, लक्ष जाऊन श्याम म्हणाला।
3: जसं कापूस पिंजताना तुमचं नव्हतं,
2: भिका म्हणाला। का, आजचे पिळू चांगले नाही का झाले? श्यामनं विचारलं।
3: त्यात पुष्कळ कचरा राहिलाय,
2: गोविंदा म्हणाला। माझे तर सूत तुटत नव्हते, श्याम म्हणाला।
3: तुमचे पिळू पहिले असतील,
2: भिका म्हणाला। नाही रे, आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविले पिळू, मी माझ्या पुढीत ठेवले होते,
3: मी ते बदलले होते, माझ्याजवळ चांगले पिळू होते, ते तुमच्या पुढीत ठेवले आणि तुमच्या पिळूचे सूत कातले, तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते,
2: गोविंदा म्हणाला।
3: श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही,
2: राम म्हणाला।
3: झोप येत नाही तर काय करू, नुसतं पडून राहण्यापेक्षा सूत कातत बसतो,
2: श्याम म्हणाला।
3: झोप नाही यायला काय झालं, आम्हाला बरी झोप येते,
2: राम म्हणाला। तुम्ही खूप काम करता, झोप लागावयास दिवसात तप करावं लागतं, शरीर झिजवावं लागतं, श्याम म्हणाला।
3: तू नाही वाटतं काम करत, सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास,
2: राम म्हणाला। पण भिका, गोविंदा आणि नामदेव यांनी मला कुठं झाडू दिलं,
3: मी काम करू नये असं तुम्हाला वाटतं, पुण्यवंत तुम्ही व्हावं, मी नये का हो,
2: श्यामनं विचारलं।
3: तुला बरं वाटत नव्हतं म्हणून काम करू दिलं नाही,
2: राम म्हणाला।
3: लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे,
2: गोविंदा म्हणाला। घंटा झाली आणि प्रार्थना सुरू झाली। प्रार्थनेनंतर श्यामनं सांगण्यास सुरुवात केली, आमच्या घरी तेल आहे मीठ नाही, डिची नाही, चुलीला लावावयास ढलपी नसे,
3: थराळ्यात घालावयास गोवरी नसे. आई परसा थिंडून काटक्या गोळा करी. कधी कधी आंब्याची वाळलेली पानं आणून त्यावरच तिनं स्वयंपाक करावा. कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे, त्यामुळं जणू चव येत असे. काय करी बिचारी, अब्रूने दिवस काढीत होती. आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते. माहेरी गावास कोणी नव्हते. माहेरच्या घराला कुलूप होतं. आई घराच्या बाहेर पडत नसे. एकतर शक्ती नव्हती आणि दुसरं कारण म्हणजे लाज वाटत असे. घरातच बसून ती वेळ दौडी. त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते. ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, पण आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी. शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा आणि भक्ती म्हणून येऊन राहिले होते. आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता. आईची या नव्या घराशी ओळख झाली. पेन्शनरींबाई मोठ्या भल्या होत्या. त्यांचा स्वभाव मायाळू होता. आई त्यांच्याकडे जाऊन बसे. त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत. एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाबाई काही काम असेल तर मी करून देईल. दळण मी दळून देईल, मला थोडी मदत होईल. राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती. आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले. आईची शक्ती ती काय, पण करील काय. वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई दळत बसे. शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावी, नंतर ती एकटीच दळत बसे. थांबत थांबत दळण टाकी. शाम असता इथं तर सारं दळून टाकता, असं तिच्या मनात येई. मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे. दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत. ते कष्टाचं दळण करून चार पैसे मिळत. त्यातून आई तेल मीठ आणि क्षणाचा संसार सुखानं करी. दिवाळीचे दिवस येत चालले होते. घरात थोडे जास्त तेल लागले असते, दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना. एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे, पण आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या. दिवाळी कशी साजरी करायची? आई त्या पेन्शनरींबाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा आम्ही धुवून दिले तर नाही का चालणार? दुसरं काही काम सांगत जा. त्या पेन्शनरींबाईची मुलगी माहेरी आली होती. तिचं नाव होतं इंदू. ती आजारी पडली होती, फार अशक्त झाली होती. ती माहेरी आली होती. यशोदाबाई तिच्या मुलीला नाहू माखू घालीत जा. आई म्हणाली, हो आनंदानं करील, मला हे काम आवडतं. मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री आली होती, माहेरी आली होती, मीच तिच्या अंगाला लावीत असे. आई रोज उजाडताच इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली. दळणाची वेळ तिनं तिसऱ्या प्रहरी ठरवली. आई फार मनापासून काम करी. इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी असं आईला वाटे. त्या लहान मुलाला नाव घालतानाही तिला सुख होई. त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो यो यो असं प्रेमानं आणि वात्सल्यानं ती म्हणे. आई नाव माखू घालू लागल्यापासून त्या मुलानं बाळसं धरलं. ते टवटवीत दिसू लागलं. इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला. तिच्या फिक्कट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला. त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले. 2 कशाला, 1 पुरे हो. आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे? मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो. आई घरी आली आणि देवाचे आभार मानती झाली. देवा माझी लाज सारी तुला, असं ती म्हणाली. 2 रुपये तिनं थोडं तेल थोडं तूप आणलं, 1 नारळ आणला, थोड्या करंजा आणि 4 अनरसे तिनं केले. दिवाळीच्या 4 दिवसात बाहेर 2 दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूनं त्याला ओवाळलं. 4 आणे पुरुषोत्तमनं ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईनं पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली आणि त्रिशूळे पाडून दिली. त्रिशूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिशूळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्यानं हट्ट धरला नाही, पण या अपरंपार श्रमानं आधीच खंगलेली गाजलेली माझी आई. किती दिवस तुळशीचं लग्न आलं. घोरी वड्यातून आवळे झेंडूआण झालं. तुळशीला हळदी कुंकू वा. आई म्हणाली, तुळसा देवी माझी आब्रू आहे. तोच माझे डोळे मिटवून आब्रूसह आणि सौभाग्यसह मला घेऊन जा.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
5: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर आहे. आतापर्यंत आपण जे सगळे विचार श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादाचे ऐकले त्यामध्ये आता याच्या शेवटी बोधप्रद गोष्टी आपण अशा पद्धतीची पाहिली ज्याच्यामध्ये प्रत्येक जीवाला आपल्या असलेल्या जीवनामध्ये रमायचे आहे असा एक प्रकारचा विचार श्रीकृष्णांनी मांडलेला आहे. जर आहे त्या जीवनामध्ये रमायचे असेल तर मागील सत्य काय होते आणि पुढील सत्य काय आहे या दोन्ही गोष्टी कळून चालणार नाही. जीवाला जरी मागील काळातील सत्य दाखविले गेले तरी कदाचित त्या वर्तमानातील जीवनात तो रमणार नाही. तसेच काही जीवाला भविष्यातील सत्य दिसले तरी वर्तमानातील जीवन हा त्याला सुसह्य होईल असे बिलकुल नाही. त्यामुळे त्या भूतकाळातील आणि भविष्य काळातील दोन्ही गोष्टी अव्यक्तच ठेवल्या गेल्या पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, अवक्त्यादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निध ना नेव तत्र का परिदेवना. अध्याय 2 श्लोक 28. आदि आणि अनंत या दोन्ही गोष्टींना अव्यक्त म्हणजे अज्ञात ठेवणे आणि वर्तमानातील जे जीवन आहे तेवढेच व्यक्त म्हणजे ज्ञात ठेवणे हे काम परमेश्वर करतो. त्याच्या या कार्याला तिरोधान किंवा निग्रह असे म्हटले आहे हे आपण मागे पाहिलेच. जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही या अर्थाने परमेश्वराचा तो निग्रह आहे, पण म्हटले तर ते वरदानही आहे. कालांतराने जेव्हा तुम्हाला असे वाटेल की या वर्तमानातील जीवनात रमणे आता खूप झाले आणि पूर्ण सत्य काय आहे हे जाणावे अशा मनाचा निश्चय केल्यावेळी किंवा त्यावेळी आपण असं म्हणूया तो परमेश्वर समग्र सत्य तुम्हाला दाखवेल. त्याच्या या कार्यास अनुग्रह असे म्हणतात. समग्र सत्याचे दर्शन घडविणे हाच परमेश्वराचा अनुग्रह होय. समग्र सत्य झाकून खंडित सत्यच जणू काय पूर्ण सत्य आहे असा निग्रह दाखवून त्याला अनुसरून या सृष्टीमध्ये तुम्हाला जे इष्ट किंवा अनिष्ट जे काही तुमच्या कर्मानुसार असेल त्यास उत्पन्न करून त्याला स्थिर ठेवणे आणि नंतर त्याचाही लय घडविणे तसे समग्र सत्य दाखवून अनुग्रह करणे अशी 5 कृत्ये जो करतो आणि जे करीत असताना त्यामध्ये स्वतःचे असे कोणतेही वैयक्तिक प्रयोजन तो ठेवत नाही त्याला परमेश्वर असे म्हणतात. देव कोणास म्हणावे असा या महत्वाच्या प्रश्नाचा आपण एक असा विचार करूया की मुळीचा मनात जो प्रश्न हा येतो ही एक चांगली गोष्ट आहे. पण असे प्रश्न मनात येणे आणि अर्जुनासारखी मनात सतत जिज्ञासा बाळगून त्या प्रश्नांची उत्तरे मिळणे पर्यंत त्या उत्तरांचा वेध घेत राहणे ही मात्र अवस्था खूप वेगळी आहे. अर्जुनासारखे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येताना ही पण त्या प्रश्नामुळे माणूस इतक्या प्रकारे अस्वस्थ होऊन जातो की त्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत त्याला स्वस्थ बसवत नाही. असे मात्र फार थोड्या लोकांच्या बाबतीत होते. अशी माणसे मग जीवनभर त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतात किंवा शोधच घेऊ लागतात. ती उत्तरे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये समाधान होत नाही. जर अर्जुनाने ते प्रश्न मनात आणलेच नसते आणि युद्ध कर आणि सर्व शांत झाल्यानंतर त्या प्रश्नांचा विचार करू असे जर अर्जुनाने त्यावेळी ठरविले असते तर श्रीमद भगवद्गीता प्रकटच झाली नसती. 5000 वर्षांनंतर सुद्धा अर्जुनाने उपस्थित केलेले प्रश्न आणि भगवान श्री कृष्णाने दिलेली उत्तरे ही आजही गंभीर चर्चेत आणि गंभीर विचाराचे विषय आहे. म्हणूनच आपण याला गीता मॅनेजमेंट याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडत नाही, पण तो पडला तर त्याच्या पुढे परमेश्वराची कशी त्याला साथ असते असा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अर्जुनाच्या मनात मुख्य प्रश्नांना धरून काही अनुषांगिक असे प्रश्न तयार होतात. त्याच्या मनात पापकर्माबद्दल प्रश्न उपस्थित होतो. कर्तव्य करणे ठीक आहे, पण युद्ध करताना आपले अत्यंत पूज्य चरण असलेले आपले गुरु, आपले नातलग हे जर आपल्याला असे महत्त्वाचे वाटतात पण ते आपल्या हातून मारले गेले तर त्याच्या हत्येचा पाप आपल्याला लागणार आणि त्या पापामुळे आपली अधोगतीच होणार. या सर्वांना मारून आपण पापी का व्हायचे किंवा अधोगतीस का जायचे असा आनुषांगिक प्रश्न अर्जुनाच्या मनात तयार होतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवद्गीतेतील 4th अध्यायामध्ये त्याचे एक उत्तर म्हणून सांगितलेले आहे. या 4th अध्यायास किंवा त्याचं नाव म्हणा ज्ञान कर्म संन्यास योग असं आहे. कोणत्याही केलेल्या कर्मानुसार पापाचा किंवा पुण्याचा संस्कार माणसाला होत असतो व तो माणसाच्या अंतःकरणामध्ये साठविला जातो. हे कर्माचे फळ जेव्हा आपण कोणतेही कर्म करतो मग ते विहित असेल किंवा निषिद्ध असेल त्याप्रमाणे निषिद्ध कर्माचा पापरूपी संस्कार आणि विहित कर्माचा पुण्यरूपी संस्कार आपल्या अंतःकरणावर होतो. विहित कर्माच्या फळाच्या संस्कार बाबतीत आपण असं म्हणूया की ते आपल्याला सुख देते, तसेच पापरूपी कर्माच्या फळाचा संस्कार आपल्याला दुःख देतो. प्रथम कर्म केले मग ते विहित वा निषिद्ध कर्म जसे असेल त्याप्रमाणे कर्माचा पुण्यरूपी वा पापरूपी संस्कार असा एक सूक्ष्म भाग तयार होतो. जेव्हा तो संस्कार जागा होतो त्यावेळेस या कर्मसंस्कारामुळे आपल्याला प्रत्यक्ष सुख आणि दुःख अनुभवास येतं, यालाच कर्मविपाक असे म्हणतात. या कर्मविपाकाच्या सिद्धांताला धरून अर्जुनाच्या मनात किंवा त्याच्या घडत असलेल्या पापाबद्दल म्हणजे त्याच्या हातून घडत असलेल्या पापाबद्दलची शंका ही तयार होते. अर्जुन म्हणतो माझ्याच भावांना मी मारणार आहे. काही पुतणे तर काही मुलासारखे आहेत, काही पूज्य गुरुजन आहे ज्यांनी असा कोणता अपराध केला आहे. युद्धात असले जे सैनिक आहे ते त्याच्या अर्थाने शत्रू आहेत का, केवळ प्रतिपक्षमध्ये आहेत, हा काय त्यांचा दोष झाला का. जे सैन्य माझ्यासाठी लढणार आहे त्यांनी तरी कोणता अपराध केलेला आहे, ते सुद्धा युद्धात मारले जाणार आणि त्यांचे जीवन संपणार, या सर्वांचे कारण हे युद्ध आहे. तू मला लढाईस प्रवृत्त करीत आहेस म्हणजे मला पापाच्या एका प्रकारे भागीदार होण्याला सांगत आहे. कदाचित दुर्योधन आणि दुशासन अपराधी असतील पण त्यांना मारणे उचित ठरेल, परंतु बाकींचे जे सैनिक आहे आमचे असं जर म्हटले तर ओळखीचे लोक आहेत आणि आमचे काय त्याच्यात अहित आहे असा प्रश्न मला वारंवार पडतो आहे. युद्धामध्ये त्यांना पण मारावे लागणारच, बाकीचे सर्व सैनिक मग ते पांडव पक्षातील किंवा कौरव पक्षातील असतील, ते तर निरपराधी आहेत. अशा निरपराधी लोकांना मारून पापाचे धडे मला का भरवतो आहेस? निरपराधी व्यक्तींना मारून राज्यभोग करण्यामध्ये कोणचा पुरुषार्थ आहे? हे तर सरळ सरळ पापकर्म आहे. हल्ली अशा प्रकाराची शंका सुद्धा घेणारे लोक आहेत. युद्ध नको असे म्हणायला लोकांच्या अशा युक्तिवादाचा स्वरूप आपण बघतो, पण युद्ध कोण करीत आहे आणि युद्धाचा प्रेरक कोण आहे यावर सखोल विचार करणे जरुरी आहे. जो अधर्म असतो त्या एकट्यालाच फक्त मारा, पण त्याच्या अवतीभोवती असलेले जे लोक आहे त्यांना का मारता? जेव्हा विमानातून बॉम्बस्फोट केला जातो तेव्हा निरपराध नागरिकांची सुद्धा त्यात हत्या होते, तेही मरतात. ते काय अपराधी आहेत? मग निरअपराध्यांना जर मारले तर ते पाप होणार नाही का? अशी शंका निर्माण होते. एखादे कर्म करणे मग ते नैतिकदृष्ट्या विहित असेल तर त्यापासून पुण्य मिळणे, आणि जर ते नैतिकदृष्ट्या निषिद्ध असेल तर त्यापासून पाप तयार होणे, आणि शेवटी पाप आणि पुण्याचा वाटेकरी होणे, त्यामधून सुखी किंवा दुःखी होणे, हा एक क्रम आहे. हाच क्रम मनामध्ये ठेवून अर्जुनाला शंका येते. श्रीकृष्ण आपल्याला हे पाप करायला लावत आहे, आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अहो महत पापम कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हस्तुन स्वजन मुद्यता. हा अध्याय 1 श्लोक 45 अशामध्ये ही माहिती जी दिलेली आहे ती अर्जुन त्यांना म्हणतो. अरे अरे, किती खेदाची गोष्ट आहे की आम्ही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो आहे. हे केवढे पाप आहे! आपल्याला असे का करावे लागत आहे, आणि हे पाप करायला उद्युक्त झालो आहे हे कितपत योग्य? हे जरी कर्म विपाकाच्या सिद्धांतानुसार खरे असले तरी कर्म विपाकाचा सिद्धांत कोणास आणि कोणत्या प्रसंगी लागू होत नाही याचे स्पष्टीकरण मात्र भगवान श्रीकृष्णाने 4th अध्यायात दिलेले आहे, आणि त्याचे उत्तर देण्यासाठी म्हणून 4th अध्यायाची सुरुवात होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, तू शरीराचा अभिमान घेऊ नकोस. शरीरच मी आहे असा अभिमान घेऊन तुझे सर्व बोलणे आहे. युद्ध करणारे जे शरीर आहे तेच आपले स्वतःचे स्वरूप आहे असे तुला वाटत आहे, ते चुकीचे आहे. वस्तुतः तू युद्ध करणारा नाहीच. युद्ध कर्म ही शरीराद्वारे होणारी प्रक्रिया आहे. शरीर, इंद्रिये आणि पाप याद्वारे युद्ध केले जाते. तू तर खरा अकर्ता अभोक्ता आत्मा आहेस. मी अकर्ता, मी अभोक्ता अशी आत्मज्ञानाची बुद्धी ठेवून जर युद्ध करशील तर त्या आत्मज्ञानाद्वारे तुला पाप किंवा पुण्य दोन्हीही लागणार नाही. युद्धाची जी क्रिया आहे ती क्रिया तर इंद्रिये करतात. इंद्रियांचा प्रेरक प्राण आहे. इंद्रिये आणि प्राण हे शरीरास प्रेरक बनवितात आणि क्रिया घडवून आणतात. परंतु तू या तिन्हीमधून विलक्षण असे शाश्वत आत्मतत्व आहेस हे ओळखून तू युद्ध कर. मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे युद्ध कर्म हे जरी पाप देणारे असेल तरी ते पाप तुला चिटकणार नाही. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये अकृत आत्मबोध असे म्हणतात. आत्मस्वरूप जे कोणत्याही क्रियाचे फळ भोगत नसते हे मात्र लक्षात घे. या आत्मज्ञानाला जर आपल्या बुद्धीप्रमाणे धारण कराल तर शरीराद्वारे कोणतीही प्रकारची क्रिया जरी त्या कर्माचे पाप रूपात्मक किंवा पुण्य रूपात्मक फळ मिळत नाही. हा उपदेश ज्ञान कर्म संन्यास योग या भगवद्गीतेच्या 4th अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास मांडला. मला असं वाटतं की गीता व्यवस्थापनामध्ये हा भाग विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपलं कर्म काय आहे त्याच्याशी जोडलेला आपल्याला केला जाणारा जो आपला विचार आहे तो प्रत्येकाने करण्याची गरज आहे असं या 4th अध्यायामध्ये मांडणी केली आहे. पुढील भाग आपण नंतर बघूया. धन्यवाद.
4: श्रोतेहो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहेत त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हर्ट.
6: रसिक श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमात मी शालिनिकेचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपण दर शनिवारी आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमामध्ये बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. मागील शनिवारी आपण दुसरा भाग ऐकलात, यामध्ये छोट्या इंदूनं दिलेली साक्ष आपण ऐकलीत, आणि आता पुढे ऐकूयात तिसरा भाग.
7: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचनस्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
8: गावाच्या बाहेरून एक नदी वाहत होती. नदी फार मोठी किंवा छोटीही नव्हती. नदीच्या वरच्या बाजूला खूप मोठी मोठी वडापिंपळांची झाडं होती, अगदी दाट. त्या झाडांवर पक्ष्यांची खूप घरटी होती. घरट्यातून पक्ष्यांच्या पिलांचा कायम किलबिलाट ऐकायला यायचा. थंड सावल्याखाली दुपारच्या वेळी गाई म्हशी इतर जनावरं मस्त ऐसपैस बसून रवंथ करायची. गुराखी पोरं बरोबर आणलेल्या भाकरी सोडत चटणी कांदा भाकरी खाऊन झाली की नदीचं गार पाणी पिऊन तृप्त व्हायची. कोपरा ढोपरापर्यंत हातपाय धुवायची तर त्यांच्यापैकी काही जण मस्तपैकी त्या पाण्यात डुंबत राहायची. काही जण वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्यांशी खेळायची. मग कित्येक वेळ सूरपारंब्यांचा तर कधी शिवणापाणीचा खेळ चालायचा. झाडं इतकी मोठी होती की एखादी लेकुरवाळी आई जशी सगळ्या पोरांना एकाच वेळी पाठीपोटाशी घेते तशी ही झाडं पोरासोरांना, ढोरांना, पक्ष्यांना अंगाखांद्यावर घेत होती. या सर्वांना या झाडांचा आसरा होता. पण आम्हा भावंडांना कुणाचा आसरा होता? थोडा वेळ जरी या झाडांच्या सावलीत बसावं म्हटलं तरी फुरसत मिळत असे. दुपारच्या वेळी कामं आटोपली की मी बाबूला मुन्नीवर लक्ष ठेवायला सांगून तिची शीची दुपटी धुण्यासाठी नदीवर जायची. गावातून जाताना मारुतीचा पार लागायचा. बामण गल्लीत 4-6 मोठमोठी घरं, नंतर नदीकडे जाणारा रस्ता. मग थोडं खाली उतरून गेलं की पांद. दोन्ही बाजूला काटेरी कुपाट्या. कुपाट्यांवर जंगली वेली, वेलीतूनच झाडं, झाडातून फुलं, फुलातून टप्पोऱ्या टप्पोऱ्या हिरवागार बिट्ट्या. बिट्ट्या म्हणजे गजगे. त्या मुलींना खेळायला उपयोगी पडायच्या. माणसांनी सकाळी सकाळी केलेली पांदीतली घाण आता दुपारपर्यंत वाळलेली असायची. त्यावर माशा किड्यांचं घोंगावणं. नाक दाबूनच मी ती पांद पार करे. गाववाल्यांना नदीकडे जायला दुसरा रस्ताच नव्हता. 5-10 मिनिटांचा तो रस्ता आणि पांदीत मनसोक्त फिरणारी डुकरांची फौज. पायाला घाण लागू नये म्हणून जीव सांभाळून जाणाऱ्यांना या रस्त्यावरून कसरत करत जायला लागायचं. पान संपली की चालणारा सुस्कारा सोडायचा. मोठ्या दिव्यातून पार पडल्याचा आनंद वाटायचा. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात शुचिरभूत झाल्याचा अनुभव येई. नदीवर जाणं माझं नेहमीच. ज्या दिवशी मुन्नीनं खूप घाण केलेली असेल, खूप दुपटी भरलेली असतील, तर नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. नदीवर खालच्या बाजूला पात्र बरंच उथळ होतं. स्फटिकासारखं पांढरशुभ्र वाहणारं पाणी, त्यातून नदीतले गोलगोटे, रेती, वाळू, शंख शिंपले आरपार दिसायचे. हे वेगवेगळे आकाराचे शंख शिंपले गोळा करावेत. नदीच्या काठावर वाळूत बसून रेतीत पाय खुपसून मस्तपैकी खोपा करावा. खोप्याभोवती मोठी दिवार बांधावी. माझा खोपा कुणी कुणी मोडणार नाही असं वाटायचं मनाला. खोपा तयार झाला की त्यावर तुराटीची काडी लावावी, काडीला फडकणारी तांबडी चिंधी बांधावी, म्हणजे दुरून सर्वांना दिसेल. या इथे किल्ला बांधलाय, दिसत नाही? त्यावर भगवी पताका फडफडतीये. खबरदार खबरदार, जर कुणी त्या किल्ल्यावर हल्ला कराल तर हात छाटून टाकू तुमचे. इकडे हात आणि हातांची बोट दुपटी आपटता आपटता दगडावर आपटल्यावर सणकून निघायची. मनोराज्य ढासळायचं, पार चकनाचूर होऊन जायचं. खडबडून जाग झाल्यासारखी मी जागी व्हायची, हातातला दुपटा हातातच. मग नदीच्या काठावर जायचं, एखाद्या कपारी जवळच्या चिकण मातीत ते घोळसायचं, पहिलं दुसरं. होती तेवढी दुपटी मातीत बरबटून घेताना नदीच्या वरच्या बाजूने लक्ष जायचं. तिथं गावच्या पोरी सोरी बाया कपडे धुवायला आलेल्या असायच्या. माझ्या एवढ्या माझ्यापेक्षा मोठ्या पोरी परकर झंपऱ्यात नदीत पोहत असायच्या, तर कुणी परकराच्या ओच्यात शंख शिंपले गोळा करत फिरायच्या, कुणी नदीत पाय सोडून बसायच्या. बाया बापड्या धुणं झालं की दगडानं हातपाय घासायच्या, टाचाही घासून लख करायच्या. शेरडं घेऊन आलेल्या धनगरांच्या काही पोरीही मस्तपैकी नदीकाठी खेळायच्या. मनाला वाटे यापैकी आपल्याला काहीच करता येत नाही, ना पाण्यात डुंबता येतं ना शंख शिंपले गोळा करता येतात. आपली ही आई असती तर आपणही तिच्या बरोबर नदीवर आलो असतो खेळायला, मस्तपैकी हुंदडायला. आपलं हुंदडणं तिच्या जाण्याबरोबरच संपलं होतं. खेळणं हसणंही उरलं नव्हतं, राहिलं होतं मागे फक्त काम, उपासमार. आपल्यापेक्षा लहान भावंडांना तरी कुठं मिळत होतं खेळायला? आमचं बालपणच पार पार खुरटून गेलं होतं. त्या दिवशी अशीच दुपटे धुवून घरी आले होते. वाड्याचा दरवाजा नुसता पुढे लोटलेला होता, उघडून आत गेले. वाड्याच्या मध्यभागी भला मोठा कडुनिंब होता, डेरेदार. त्याच्या सावलीत बाबू आणि माझ्या आतेभावाचा मुलगा उद्धव गोट्या खेळत होते. खेळता खेळता काय झालं माहित नाही, उद्धव उठला, बाबूला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसून म्हणाला, खबरदार जर माझी खोडी काढलीस तर. असं म्हणून त्याला त्यांनी पार बुकलून काढलं. वयानी शरीरानी तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. धावत पळतच मध्ये गेले, त्याला अडवलं. तसं केलं नसतं तर त्यांनी बाबूचं काय केलं असतं कोण जाणे. आते भावांच्या घरात असूनही आम्ही पोरके होतो, आम्हाला ते मजुरासारखं वागवत होते. आमची गुरंढोरं, दुकान, सामान सुमान सगळं सगळं त्यांनी हडप केलं होतं. पहिले 8-10 दिवस त्यांनी बरं बघितलं, त्यानंतर आमचा खरा जास सुरू झाला. शेतातली कामं आम्हाला माहीत नव्हती, येतही नव्हती, म्हणून आम्हाला शेतावर कुणीच नेत नव्हतं. पण घरी रिकामं थोडंच बसवत होते, ढीकभर कामं लावून ते शेतावर जायचे. इकडं बारकी मुन्नी पाळण्यात टाकायची, मी आणि बाबूवरची सगळी कामं करायचो. मी भांडी घासली तर तो धुवून घ्यायचा, भिंती पोतरायच्या झाल्या तर पांढरी माती पाण्यात कालवून द्यायचा, अंगण सारवायचं झालं तर अंगण झाडायचा, शेण आणून कालवून द्यायचा, कपडे धुतले की तो वाळत घालायचा. सगळ्यात अवघड काम म्हणजे दळायचं. 2-4 पायल्या तरी एका वेळेला दळावं लागायचं. पहाटे दळलं की सकाळी त्याच्या भाकरी व्हायच्या, सगळ्यांची न्याहारी होऊन उरलेल्या भाकरी शेतावर घेऊन जायचं. आम्हाला तिघात मिळून 1-2 भाकरी सुक्यास ठेवलेल्या असायच्या, पाण्याच्या खोटाबरोबर त्या खायच्या. त्याची सवय झाली होती. बारकी मुनी 8-9 महिन्याची असेल, आमच्यापेक्षा तिचेच हाल अधिक झाले. आम्ही तरी सुक्या ओल्या तुकड्यावर जगत होतो. मुन्नी, तिला ना दूध ना भात, भाकरीचा तुकडा तिच्या हातात द्यायचा, चघळत चघळत रडत रडतच झोपी जायची. ती कधी झोपली याचा पत्ताही नसायचा. छोटा रमेश पाण्याची दोरी हातात धरून पटकुरावर पडल्या पडल्या झोका हलवत हलवत झोपी जायचा. दिवसभर कामाच्या रगाड्यात त्या दोघांकडे बघायला फुरसतच व्हायची नाही. पहिले काही दिवस शेजारून कप अर्धा कप दूध आणून बारकीला पाजावं. रोज रोज कोण द्यायला बसलं. रडून रडून ती आकांत करायची. आवाज क्षीण व्हायचा. रडायलाही जोर नसायचा. कोंडवाड्यातल्या शेळ्या मेंढ्या सांजेलाच कोंडवाड्यात यायच्या. माझी कामं झाल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर चोरून त्या कोंडवाड्यात जाऊन दूध आणावं लागायचं. तसंच कच्चं दूध तिला पिऊ घालायचं. तिला ते पचायचं नाही. सकाळी पाहवत ती हिरवीगार हागलेली असायची. सगळी दुपटी बाळवती हिरवी पिवळी चिकट चिकट व्हायची. मग नदीवरच ती धुवून आणावी लागायची. पण ती चिकट दुपटी आपटून पायानं रगडूनही निघायची नाहीत. साबण मिळायचं नाही. मग नदीकाठावरच्या चिकण मातीत मी ती दुपटी घोळसून काढायची. थोड्या वेळानं धुतली की चकचक निघायची. हिरवे पिवळे डागही गेलेले असायचे. असं वाटायचं आपल्या मुन्नीला ही दुपटी टोचू नयेत. आई विना पोर आई असती तर तिचे असे हाल झाले असते थोडेच. मला रडू यायचं. आजूबाजूला कुणी नाही हे बघून ओलं दुपट तोंडावर धरायची. रडून रडून घ्यायची. नदीच्या पाण्यानं तोंड धुवायची. पुन्हा तोंड दुपट्यानंच पुसायची. कसं व्हावं आपल्या भावंडांचं. बारकी मुन्नी दिवसेंदिवस अधिकच बारीक होत होती. तिचं बाळस केव्हाच संपलं होतं. आता हाडाला फक्त कातडी चिकटलेली होती. नाक वर आलं होतं. डोळे मोठे मोठे दिसत होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. आणि पोटाचा नगारा. आपली आई असतानाची गुबगुबीत बाळसेदार मुन्नी ती हीच का. कुणाला खरंही वाटलं नसतं. आम्ही तिघेही तिच्यापेक्षा फारसे वेगळे नव्हतो. आम्ही पार वाळून गेलो होतो. सुखात आनंदात वाढलेली आम्ही भावंड आता दुसऱ्याच्या दारात आश्रित म्हणून राहत होतो. एक एक दिवस जातच होता. आणि एके दिवशी ही कल्पना ही नसताना आमची छोटी मुन्नी आम्हाला सोडून गेली. कधी ते आम्हाला कळलंही नाही. शेतावरून सगळी मंडळी खरी यायच्या आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ज्वारी दळून ठेवावीच लागायची. दळायची सवय होती कुणाला. पण उठत बसत कसं तरी कुणाला तरी बोलवून आणून दळण दळावंच लागत होत. शेजारच्या कामाला न जाणाऱ्या एखाद दुसऱ्या पोरीला तिचं दळण आण म्हणावं. मग दोघींनी मिळून ते दळण संपवावं. पण त्या दिवशी कुणी सोबतीला आलंच नाही. वरची सगळी कामं संपली होती. बाबू अंगणातच लिंबाच्या झाडाखाली काहीतरी खेळत होता. त्याला म्हटलं, ए बाबू चल रे थोडं जा त्याला हात लावू लाग. तर लगेच म्हणाला, जा मी नाहीये जा मला थोडंच जातं वळता येतं. बरं बाबा तू जात न ग ओढू जात्यात घास तरी घालशील नुसता. म्हणाला की पळतच. त्याचं काय वय होतं. 5-6 वर्षाचं पोरते. पण संकट आलं की माणूस शहाणं होतं म्हणतात. पोर शहाण्यासारखं वागत होतं. त्यानं पाहिलं, एवढं मोठं जातं माझ्या एकटीच्यानं हालत नाही म्हटल्यावर उभ्यानंच खुंट्याला धरून जातं ओढायला लागला. मी बसून उजव्या हातानं जात्यात घास घालून उठत बसतच दळण दळत होते. घास घालताना जातं थांबवावंच लागत होतं. नसता पीठात दाणे निघायचे. पीठ मोठं भरड आलं की वहिनी आरडाओरडा करायच्या. बारीक दळणं भागच होत. दळता दळता 10 वेळेला जात्याचा खुंटाही निघायचा. तो दगडानं बसवता बसवता हैराणी व्हायची. पहिल्या 1-2 आठवड्याच्या आतच तळहाताला टरारून फोड आले, भाजल्यासारखे. फोडाला गार पाणी लागू द्यायचं नाही, भांडी घासता यायची नाही, पण काम चुकत नव्हतं. आता त्या फोडांचे घट्ट घट्टे झाले होते. तळहात पूर्वीसारखे नाजूक कोळे राहिलेच नव्हते. धुणी भांडी, सडा सारवण, दळण कांडण सगळ्यांनी जरड बनलेले. आता हाताला फोड येत नव्हते, काहीही होत नव्हतं. त्या दिवशी अशीच आम्ही भावंड मिळून दळण दळत होतो. मुन्नीच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन दळणाच्याच खोलीत पाण्यात टाकलं होतं. रमेश कुठेतरी गेला होता. बाबू मधून मधूनच झोका हलवत होता. दळण चालू होतं, संपत आलं होतं. इतक्यात एक वयस्क बाई, जी आमच्या ओळखीचीच होती, आलीन म्हणाली,
9: पोरा हो, काय करायला लागलंय, दळताय वय? काय मा, लेकरावर दिस आल्यात, बाप गबगार बसलाय आणि पोरांचा हा वनवास. कधी पाहिलं होत का अस? आणि या घरातल्या बाया तरी कशा रांडवा हाय म्हणते मी, त्यासनी काय दळण बी दळता येत नाही वय? हा तर दुसऱ्याची लेकरं असली म्हणून काय डोरासारखं वागवायचंय का?
8: असं बोलत बोलतच तिनं पाण्यात पाहिलं आणि जोरात ओरडली, आम्हाला आम्हाला कळलंच नाही ती का अशी ओरडली.
9: अग माय इंदे इंदे, अग लेकरू गेलं की ग, लेकरू गेलं.
8: आणि ती रडायला लागली. मी जातो सोडलं, धावतच पाळण्यापाशी गेले. मुन्नीनं मान टाकली होती. हातात भाकरीचा तुकडा तसाच होता. अंगावरचं दुपटं काढलं. बघते तर तिनं हागून राड राड केली होती. सगळं अंग परबटलेलं होतं. दुपट्यातून हळूच तिला बाहेर काढली. लाकडासारखी झाली होती. थंडगार. बाबूला पाणी गरम करायला लावलं. गरम पाण्याने तिला धुवून काढलं. आजही तो स्पर्श मला आठवतो. तेव्हा मीच तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तोंडाचा आ तसाच, पाणी बाहेर येत होत, तोंडात जातच नव्हतं. बाबू रडू लागला. रमेशही पळत आला, तोही मला चिकटला. चौघही एकमेकांना बिलगलो होतो, रडत होतो. आमचे अश्रू तिच्या वाळक्या थंडगार शरीरावर पडत होते. जणू आमच्या अश्रूंनी तिच्या जान येणार होती. कुणीतरी शेतावर जाऊन निरोप दिला. कोणी आलं नाही. त्यांच्या नेहमीच्या वेळेला जशी यायची तशीच सगळी मंडळी आली. मी मुन्नीला मांडीवर घेऊन बसलेली. एका बाजूला रमेश, दुसरीकडे बाबू, केविलवाणी. मोठ्या आशेनं आते भावांकडे वहिनीकडे पाहत होतो. रडत होतो. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमचं दुःख यातना कळल्याच नव्हत्या. भाऊ आप्पा समोर आले.
9: खाली ठेव त्या पोरीला. किती वेळ बसणार आहे साशी? जम्मा आयला दिसभर मरस तर शेतात काम करावी, घरी यावं तर ही ब्यात उगीच गळ्यात पडली. बरं झालं एक कमी झालं.
8: फटलं
9: वाटलं उठावं, पळत पळत जाऊन त्या आप्पा भाऊंची नरडी पकडावी. ताकदच नव्हती, जग सोडायची शक्ती नव्हती. भाऊने एक दुसरं दुपटं घेतलं, माझ्या मांडीवरून खसखस लेकराला उचललं, भराभरा वाड्याच्या बाहेर गेले. मी त्यांच्या मागे, माझ्या मागे माझे दोन्ही भाऊ. आप्पा आप्पा भाऊ, नकाओ नकाओ नेऊ आमच्या मुन्नीला. पण ते मागेही वळून पाहत नव्हते. वाड्याच्या मागच्या बाजूला पडका वाडा होता, तिथं एक मोठ झाड, त्या झाडाखाली मोठा उकिरडा होता. कुणाला तरी त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होत. उकिरड्याच्याच बाजूला त्यांनी एक खड्डा तयार केला. पाहता पाहता आमच्या देखत आम्हा भावंडांच्या मनाचा काहीही विचार न करता त्या दुपट्या सकट आमच्या मुन्नीला त्यांनी त्या खड्ड्यात ठेवलं. आणि माती ढकलली. बस पुन्हा जमीन जशी होती तशी. आमच्या मुन्नीला त्या आत्ते भावानी त्या उकिरड्यात पुरलं. आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा चांगली जागा शोधतो, त्यांना चांगलं पाहतो. आणि मुन्नी मुन्नी तर आमची रक्ताची बहीण होती.

0: मी कोर्टात दिलेली दुसरी जबानी कोर्टवाल्यांनी खरी धरली नाही. पहिल्या दिवसाच्या जबानीलाच महत्व देऊन आणि सत्य मानून आमच्या वडिलांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. प्रथम बीडच्या जेलमध्ये आणि तिथून औरंगाबादच्या जेलमध्ये त्यांची रवानगी झाली पक्की कैद. आता 20 वर्ष बाहेर येण्याचं नाव नाही. आई मरून गेली, छोटी मुन्नी ही गेली. 2-3 महिने झाले असतील तिला जाऊन कि एक दिवस सकाळीच अचानक 2 खाकीधारी पोलीस वाड्यावर हजर झाले. त्यांना पाहून आम्हा पोरांना भीती वाटली. आम्ही तिघही एकमेकांचा जीव मुठीत धरून बसलो. कानात जीव ओतून बाहेरून काही ऐकायला मिळत का ते वाट पाहू लागलो. पोलीस म्हणाले,
1: साहेबराव जाधवाची पोरं कुठं आहेत? आम्ही त्यांना घेऊन जायला आलो.
0: ते का, कशा पाई? अप्पांनी विचारलं.
1: त्या पोरांच्या बापाची इच्छा आहे की त्यांना शहरामध्ये बोर्डिंगात ठेवावं. अनवरच्या साहेबाचा बी आदेश आहे. हे बघा त्यांचं पत्तर. चला ये नका लावसा, उद्या सांज पावतो, आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे.
0: आम्ही तिघेही एकमेकांना अधिकच बिलकलो. माझा आनंद गगनात माविना. बस संपला, इथला वनवास संपला. अप्पांनी हाक मारायच्या आतच मी आमचे जे काही 1-2 कपडे होते ते एका पिशवीत कोंबले, हातपाय

0: ती सारखी रडत होती. तिचं रडणं पाहून मलाही रडू आलं. नाही म्हटलं तरी दुःखाच्या अडचणीच्या क्षणांची ती साक्ष होती. दोन्ही वहिनी आणि भाऊंच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की बरं झालं घरातली एक मोठी ब्याद गेली. आप्पांना थोडं आमच्याबद्दल वाटत होतं, पण नुसतं वाटून काही उपयोग नव्हता. ते घरातले मोठे असूनही सर्वेसर्वा भाऊच होता, त्यामुळे त्यांची मुकी मायाही आम्हाला काही वेळेला आधार वाटायची. क्षणभरच त्यांच्यासाठी मन गडबडलं, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी आम्ही वाडा सोडून बाहेर आलो. एक वार उकिरड्यावरच्या मोठ्या झाडाखाली वळून बघितलं. ती त्या झाडाखालची जागा मनोमन आठवली. आज आमची मुन्नी असती तर आम्ही चौघे जण बरोबर असतो. पण आता तिघे आम्ही तिघे जणच एकमेकांचे साथीदार होतो. गावातून, पांदीतून, शेतातून बरं चालत चालत पार गावाबाहेर आलो. शेताच्या बराच पुढे मोठा आमरस्ता होता. पोलीस बिचारे बरेच चांगले होते, आमच्याशी खूप मायेने आपुलकीने वागत होते. त्यांना आमची कीव आली होती की काय कोण जाणे, पण कुणीही कीव करावी अशीच त्यावेळी आमची सगळी परिस्थिती होती. त्या पोलिसांनी धावत्या ट्रकला हात करून थांबवलं. ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक माणूस होता. ते दोन पोलीस आणि आम्ही तिघ ड्रायव्हरच्याच केबिन मध्ये बसलो. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या मांडीवर बसून घेतलं होतं. बर्दापूर पर्यंत येऊन तिथून बसनी अंबाजोगाई आणि तिथून औरंगाबाद. बस धावत होती. दोन्ही भाऊ दोन्ही बाजूला बसून मी बाहेरची धावती झाडं बघत होते. पळणारे डोंगर, रस्ते, रस्त्यावरून जाणारी माणसं, वाहनं, सगळंच धावणार. माझं मनही त्या वेगानं धावणार होतं. दोन्ही भाऊ विचारत, ताई आपण कुठं चाललोत ग? आपण आपल्या अण्णाकडे चाललोत. अण्णा आपल्याला केव्हा भेटतील? ते कुठं आहेत? इतके दिवस झाले, कुठं गेले ग ते? मग आपण त्यांच्याकडे जाणार. ए ताई, कुठं आहेत ग अण्णा? या सगळ्या प्रश्नांना उत्तरं द्यायला माझ्याजवळ तरी नेमकी उत्तरं कुठे होती? फक्त एवढंच सांगत होते, आपण आपल्या अण्णाकडे चाललेलो आहोत. अंबाजोगाईला कुठल्याशा हॉटेलमध्ये पोलिसांनी आम्हाला जेवायला घातलं. पोटं शांत झाली आणि आम्ही भरल्या पोटांनी वडिलांच्या भेटीच्या आशेच्या आनंदात बसमध्ये केव्हा झोपलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती. शहरात दिव्यांचा लखलखाट पाहून डोळे दिपून गेले होते. त्या दोन पोलिसांनी थेट पोलीस चौकीतच आम्हाला नेलं. तिथे त्यांनी काहीबाई लिहून घेतलं. आम्ही तिघेही धरून आणलेल्या मेंढरासारखे थरथरत होतो. त्या पोलीस चौकीत 10-12 पोलीस, बंदुका हे वातावरण पाहून गर्भकळीत झालो होतो. आता हे लोक आपल्याला रात्रभर इथंच बसवतात की दुसरीकडे कुठं नेतात? त्यांनी थेट वडिलांकडेच न्यावं ही मनोमन इच्छा होती, पण त्यांनी शेजारीच असलेल्या एका मुस्लिम कुटुंबाकडे नेलं. तिथं प्यायला पाणी दिलं. एक बुरखा घेतलेली वयस्क बाई म्हणाली,
1: क्या रे, किसके बच्चे है ये? इनको कोई माँ बाप है कि नहीं?
0: पोलिसांनी सगळं सांगितलं.
1: या अल्लाह, इन बच्चों का भला कर, ये कैसा भारखाओ बाप, बच्चों के माँ को मार डाला.
2: अरे अरे, कितने प्यारे बच्चे हैं,
1: इनकी ओर तो देखना था उसने, पर उस वक्त अकल का आ गई होगी. बेचारे बच्चे. अरे इन बच्चों को एक एक प्याला दूध तो लाओ.
0: आणि त्या मायाळू बाईनं आम्हाला जबरदस्तीनं एक एक प्याला दूध

गाजलं. ती बाई, तिचं घर, एकच खोली. पलीकडे शेळ्या कोंबड्या, खुपट वास, थुरकट कोंदट, अंधुक सकर. पण त्या बाईचं मन या सर्वांपेक्षा कितीतरी स्वच्छ आणि मोठं वाटलं. तिथून त्याच रात्री आम्ही रिमांड होम म्हणजे सर्टिफाईड स्कूल फॉर बॉईज मध्ये आलो. तिथे कर्वेसाहेब सुपरिटेंडेंट होते. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं, अगोदर नीट चौकशी केली. लहान भावाला रमेशला खूप ताप होता. तिथे येताच त्याला एक दोन उलट्या सुद्धा झाल्या. ताबडतोब कर्वेसाहेबांनी त्याला दवाखान्यात हलवलं, आम्हाला स्वतःच्याच घरात झोपवलं. एकंदर सर्टिफाईड स्कूल म्हणजे काही ना काही छोटे मोठे अपराध केलेली किंवा अनाथ मुलं इथं आणून सोडली जातात. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं, 100-125 मुलं, सगळ्यांचे सारखेच कपडे, एकाच कापडाचे चिटाचे शर्ट आणि अर्ध्या चड्ड्या. सर्वांची मुंडणं केलेली. 5-6 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतची सगळी मुलं एका ओळीत बसून नाश्ता करत होती. तिथला स्टाफ बराच प्रेमळपणे त्यांच्याशी वागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच 10-12 दरम्यान रमेशला दवाखान्यातून आणलं. आमची जेवणं वगैरे झाली आणि साहेबांनी एक पत्र तिथल्या शिपायाजवळ दिलं. त्यांनी त्याच्या सायकलीवरून मला आणि रमेशला शिशू सदन पदमपुरा इथं आणलं. श्रीराम रिमांड होममध्येच राहिला. इथूनच आमच्या ताटातुटीला सुरुवात झाली. मधून मधून भेटत होतो, वडिलांच्या भेटीला बरोबर जात होतो. वडिलांच्या भेटीला जायचं म्हणजे आम्हाला इतका आनंद व्हायचा, इतका आनंद व्हायचा की अख्खा आभाळ खाली उतरून आल्याचं भासवायचा. त्या दिवशी तहान लागायची नाही, भूक लागायची नाही, अभ्यास व्हायचा नाही, कशा कशात लक्ष नसायचं. डोळ्यासमोर अण्णा दिसायचे, कृश झालेले, काळे ठिक्कर पडलेले, पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे कपडे घातलेले, डोक्यावरही पिवळीच टोपी, हातात एक दंडुका. ते बाकी कैद्यांचे मुख्य होते म्हणे, सगळ्यांवर देखरेख करणारे. अखेर कैदीच ते, पण इतर कैद्यांपेक्षा थोडासा जास्त मोकळेपणा त्यांना मिळे एवढंच. पोलीस अधिकारी सगळे त्यांच्याशी चांगले वागत. सतत 5-6 वर्षानंतर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना ही जागा मिळाली होती. पण त्या अगोदर ते सर्वसामान्य कैदी होते. पांढरे काळ्या रेघांचे कपडे घातलेले, अर्धी चड्डी अर्धा शर्ट, हातात बेड्या. पहिल्या प्रथम जेव्हा आम्ही भावंड त्यांना भेटायला गेलो त्यावेळी तो हर्सुलचा परिसर फार भयंकर वाटत होता. लांब लचक पांढऱ्या शुभ्र भिंती, त्याला छोटे छोटे झरोके, खिडक्याही नाहीत. एखादा भरभक्कम किल्ला असावा तशी त्याची बांधणी होती. आम्ही टांग्यातून जायचो. आमच्या एक अटेंडंट बाई आमच्या बरोबर असायच्या. हर्सुलचा लांबच लांब रस्ता. हर्सुलला जाताना डाव्या बाजूला जुना जेल आणि थोडं पुढं गेलं की नवा जेल. खूप मोठा दरवाजा. दरवाजात दोन बंदूकधारी पोलीस असायचे. टांगा एका झाडाखाली सोडायचा, एक तिसरा पोलीस विचारपूस करून मगच आत सोडायचा. आत गेल्यावर भला मोठा परिसर. उजव्या बाजूला बैठ्या 15-20 खोल्या जिथं पोलीस अधिकारी राहायचे. त्यांच्या समोर पोलीस गस्त कार्यालय, सतत बंदूक हातात घेऊन उभे असलेले मस्जिदी टाईप कार्यालय. त्या कार्यालयाच्या पायऱ्या आणि जेलमध्ये प्रवेश करायचा. रस्ते समोरासमोर मिळालेले. आजूबाजूला प्रचंड मोठमोठी झाडं. त्या झाडांखाली बसून कैद्यांचे नातलग भेटीसाठी वाट बघायचे. कामावर असलेला पोलीस एकेका नातलगाचे नाव घ्यायचा, मगच त्याला आत जायला प्रवेश मिळे. त्या झाडाखाली बसून कित्येक तास भेटीची वाट पाहणं म्हणजे चातक पाणी पाण्यासाठी तडफडतं ना, तसं व्हायचं आमचं. मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद असं कमानीवर लिहिलेला महाप्रचंड दरवाजा. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असल्याची आठवण करून देणारा. त्याही दरवाजात मोठमोठ्या बंदुका घेऊन उभे असलेले पोलीस, आत बाहेर ये जा करणारे पोलीस अधिकारी.
ज्या अधिकाऱ्यांना फटाफट पाय आपटून सलाम ठोकणारे पोलीस. हे सगळं वातावरण आम्हा चिमुकल्यांना नवीन तर होतच, पण गुदमरून टाकणार होत. कावर बावर होऊन सगळीकडे डोळे भिरभिरत राहायचे. यात आपल्या अण्णा कुठेतरी दिसतील, पण त्या अजाण मनाला तिथल्या कठोर शिस्तीची परिस्थितीची जाणीव होती कुठे. छोटा बाबू म्हणायचा, ताई अण्णा कधी भेटतील ग, ही तर कुठं राहतात, पोलीस मामांनी त्यांना धरून ठेवले का. पण त्याच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याजवळ तरी उत्तर कुठे होत. त्याच्यापेक्षा लहाना तर इतका लहान होता की त्याला यातलं काहीच समजत नव्हतं. कोर्टात जसे अमुक अमुक हाजीर हो म्हणतात, तसं एका पोलिसांनी मोठ्या आवाजात, साहेबराव जयवंतराव जाधव नातेवाईक होशार रे, आणि आम्ही खडबडून जागे झाल्यासारखे तयार व्हायचो. तिघही मोठ्या गेट जवळ जात असू. त्या लोखंडी प्रचंड दरवाजाला एक छोटासा दिंडी दरवाजा होता, तिथून आम्हाला आत नेत असत. प्रवेश केलेल्या दरवाजापासून पार आतपर्यंत मोठी बराक, बराकीच्या शेवटच्या टोकाला पुन्हा दरवाजा. त्या दरवाजाच्या दिंडी दरवाज्यातून एक एक बाहेर येणार कैदी. आम्हाला उजव्या बाजूच्या ओट्यावर बसवलं. आमच्या अण्णांना एक दोघं घेऊन आले. ऑफिसच्या बाजूने अण्णा पलीकडून आणि आम्ही अलीकडून. दोघांच्या मध्ये भरभक्कम लोखंडी जाळी. ते आम्हाला बघतात, डोळ्यातून थारा वाहतात. ते दुःखाश्रू होते की तब्बल वर्ष सव्वा वर्षानंतर आपली बाळ भेटली म्हणून आनंदाश्रू होते माहित नाही. त्यांना बघून आम्ही नुसते रडतच होतो. आमचे डोळे पुसायला त्यांची बोट सुद्धा जाळीतून आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हती. इतक्या दिवसानंतर आपली पोर भेटली म्हणून ते पोटाशी घेऊ शकत नव्हते. असली कसली भेट, कसले हे कायदे कानून, जिथं चिमण पाखरांना बाप दिसत असूनही क्षणभर देखील कुशी चिरता येत नव्हतं. आम्ही नुसते एकमेकांकडे पाहत होतो, पण शब्द फुटत नव्हते. आमचा हा असहाय्यपणा एका जेलरच्या लक्षात आला असावा, त्याच्याही काळजाला पाझर फुटला असावा. तो म्हणाला, त्या पोरांना या बाजूने घेऊन या. आम्ही धावतच अण्णांकडे गेलो, त्यांना बिलकलो. कित्येक दिवसांनंतर वडिलांचा वात्सल्याचा हात अंगावरून फिरत होता. छोट्या रमेशला त्यांनी मांडीवर घेतलं. आम्ही दोघं दोन्ही बाजूला बसलो. वर्षभरात गावाकडे झालेली उलथापालथ सगळं सगळं सांगितलं. पारखी मुन्नी गेल्याचं त्यांनी ऐकलं होतं. मी सगळं सांगितल्यावर त्यांचं काळी सगळी विधीर्ण होत गेलं. आता काय करू शकणार होते ते आणि आम्ही तरी. ठीक आहे, जे झालं ते झालं. त्यांनी स्वतःचीच समजूत घालून घेतली. आता तुम्हाला मी इथं आणून घेतलंय, एका अधिकाऱ्याकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले. या साहेबाच्या प्रयत्नामुळेच हे झालं. हे पपोरांनो, तुम्ही आता खूप खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, छान अभ्यास करून चांगलं नाव कमवायचं. माझा पांडुरंग तुमचं कल्याण करील. त्यांचा पांडुरंगावर फार विश्वास होता. ते स्वतः पांडुरंग भक्त होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रावर वरच्या बाजूला नेहमी पांडुरंग प्रसन्न असं लिहिलेलं असायचं. एवढं सगळं रामायण खडूनही त्याच्यावरची भक्ती श्रद्धा कमी झालेली नव्हती. त्यांनी आमच्यासाठी खारी खोबरं खडीसाखर आणलेली होती. दरवेळी त्यांना मिळालेली ते आमच्यासाठी जमवून ठेवत. ती आम्हालाही खूप आवडे. दुसऱ्या भेटीपर्यंत ती त्यांची आठवण काढून पुरवून पुरवून आम्ही खात असू. औरंगाबादमध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत महिना दोन महिन्याला आमच्या
आणि त्यांच्या न चुकता भेटी होत होत्या. पण नंतर औरंगाबादहून माझी शिरूर आणि तिथून कोल्हापूरला रवानगी झाली. भेटी लांबत गेल्या, मग पत्राद्वारेच आमच्या भेटी होत. अण्णांचं हस्ताक्षरही खूप सुंदर मोत्यासारखं होतं. खूप छान पत्र लिहायचे ते. त्यामुळे आम्ही जरी दूर दूर होतो तरी अंतःकरणाने एकमेकांच्या खूप जवळ राहिलो. कोल्हापूरला गेल्यावर 2-3 वर्ष भेट नाही, भावंडांचीही भेट नाही. वडिलांनी अर्ज विनंत्या केल्या, कोल्हापूरून माझी आणि कमल चव्हाणची बदली पैठणच्या मुलींच्या सर्टिफाईड स्कूलमध्ये केली. कमलचेही वडील औरंगाबाद जेलमध्येच होते, त्यामुळे पैठणहून आम्ही दोघी, औरंगाबादहून रमेश आणि जालन्याहून श्रीराम एकत्र येणं भेटणं मुश्किल झालं. तरीही अधूनमधून भेटी होत राहिल्या. तेवढ्यावरच समाधान मानून घेऊ लागलो. कोल्हापूरला जे संस्कारक्षम वातावरण होतं, अभ्यासाचं वातावरण होतं, ते पैठणला मुळीच नव्हतं. अनेक प्रकारच्या मुली, मोठमोठ्या, काही शिकणाऱ्या काही न शिकणाऱ्या. त्यावेळच्या तिथल्या सुपरिटेंडेंट शशिकला जाधव आपल्या कुटुंबियांसह जवळच्या क्वार्टर्समध्ये राहायच्या. त्या बाई माझा फार लाड करायच्या. मी पैठणच्या मुलींच्या शाळेत आतल्या नाथांच्या जवळच्या 4th वर्गात शिकत होते. पैठणच्या वसतिगृहात त्या सगळ्यांची लाडकी होते, शाळेतही बाईंची लाडकी होते. त्या सुपरिटेंडेंट म्हणायच्या, ये ग इंदू इकडे ये, घरी बोलवायच्या. त्यांचा मोठा मुलगा होता म्हणजे कॉलेजात जाणाऱ्या लाडांनी त्या त्याला बाळू म्हणायच्या. हे बाळू, बघितलंस का हिला, ही मोठी झाली ना की तुला ही बायकू करू बर का, किती छान आहे माझी सून, असं म्हणून मला जवळ घ्यायच्या, गोडधोड खायला द्यायच्या, खूप लाड करायच्या. मला त्यांचं तसं वागणं बिलकुल आवडायचं नाही. एकदा स्वतः त्या आमच्या वडिलांच्या भेटीला घेऊन गेल्या आणि चक्क वडिलांना सांगून टाकलं, हे पा जाधव, ही पोरगी आता माझी आहे बर का, मी हे जाधवच आहे. तेव्हा आज वसतिगृहातली पोरगी असली तरी उद्या मी तिला सून करून घेणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. आमचे वडील हात जोडून वाकून नम्र होऊन म्हणाले, बाईसाहेब, पोरगी तुमचीच आहे, तुमच्या जवळ राहते, पण तिनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं असं मला वाटतं. सध्या तिचं शिक्षण तुमच्या आशीर्वादानं चाललंय. पांडुरंग, तिला अभ्यासात बुद्धी देऊ, हेच त्याच्याजवळ मागणं, बाकी काही नको.

रामकृष्ण हरी। आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत बरच काही शिकवून जात असते। काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात। तसेच जीवनात येणारी कठीण परिस्थिती सुद्धा एखाद्या कसोटी सारखीच असते, जी आपल्यावर खूप आघात करते, चक्रव्यूहात फिरवते आणि पिळते सुद्धा। पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार असतं। त्यामुळे स्थिती कशी पण असो, कदापि विचलित न होता संयमाने तोंड देणे हा पुरुषार्थ आहे आणि हीच खरी जीवनाची शिकवण आहे। रामकृष्ण।

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत. आज 9 जुलै हा दिवस शिक्षण, अर्थविश्व आणि जागतिक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत विशेष मानला जातो. राष्ट्रीय विद्यार्थी दिन. भारतात आजचा दिवस राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. 9 जुलै 1949 रोजी देशातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना झाली होती. विद्यार्थ्यांमधील राष्ट्रप्रेम आणि नेतृत्व गुण जागृत करण्याचा हा दिवस आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज स्थापना दिन. 9 जुलै 1875 रोजी आशियातील सर्वात जुन्या आणि पहिल्या शेअर बाजाराची म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. भारताच्या आर्थिक प्रगतीचा हा एक मुख्य आधारस्तंभ आहे. अर्जेंटिना स्वातंत्र्य दिन. 1816 आजच्याच दिवशी अर्जेंटिना या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळालं होतं. आजचा दिवस भारतीय चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील 2 महान अभिनयाच्या विद्यापीठांच्या जयंतीचा साक्षीदार आहे. संजीव कुमार. हिंदी चित्रपटसृष्टीतील असे एक महान अभिनेते ज्यांच्या अभिनयाला तोड नव्हती. शोले चित्रपटातली ठाकूरची अजरामर भूमिका असो किंवा कोशिश, आंधी आणि अंगूरमधील वैविध्यपूर्ण अभिनय, त्यांनी आपल्या कसदार अभिनयाने प्रत्येक भूमिकेत प्राण फुंकले. गुरुदत्त. भारतीय सिनेमाचे एक थोर दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. प्यासा, कागज के फूल आणि साहेब बीबी और गुलाम यासारख्या कलाकृती बनवून त्यांनी जागतिक चित्रपटाच्या नकाशावर भारतीय सिनेमाला एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून दिली. टॉम हँक्स. फॉरेस्ट गंप आणि कास्ट अवे सारख्या अफाट चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार जिंकणारे जगप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते. आजच्या दिवशी आपण प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या एका अष्टपैलू कलाकाराचं स्मरण करतो. जगदीप. बॉलिवूडचे दिग्गज विनोदी अभिनेते ज्यांनी शोले चित्रपटात साकारलेली सुरमा भोपाली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. 2020 आजच्याच दिवशी त्यांनी जगाचा निरोप घेतला. विद्यार्थी जीवन हे केवळ पुस्तकी ज्ञान मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या चरित्र निर्मितीसाठी आणि जगाला काहीतरी नवीन देण्याची क्षमता विकसित करण्यासाठी आहे. आजची बोधकथा. एकदा चित्रपटसृष्टीत एक तरुण अभिनेता काम शोधत होता. त्याचं रूप खूप काही देखणं नव्हतं, पण शरीरयष्टीही सामान्य होती. अनेक दिग्दर्शकांनी त्याला सांगितलं की तू कधीच हिरो बनू शकत नाहीस, कारण तुझ्यात तो ग्लॅमर नाहीये. पण त्या तरुणाचा आपल्या कलेवर आणि कष्टावर अढळ विश्वास होता. त्याने मुख्य नायकाच्या भूमिकांची वाट न पाहता जे पात्र आव्हानात्मक असेल ते स्वीकारायला सुरुवात केली. वयाच्या अवघ्या 30-35 वर्षी त्याने पडद्यावर 60 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या भूमिका अशा ताकदीनं साकारल्या की पाहणारे थक्क झाले. तो पडद्यावर स्वतःचं रूप विसरून पूर्णपणे त्या पात्रात विलीन व्हायचा. जेव्हा शोले चित्रपटात त्यांना दोन्ही हात नसलेल्या ठाकूरची भूमिका मिळाली, तेव्हा त्यांनी डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या हावभावातून असा अभिनय केला की तो इतिहास ठरला. ते अभिनेते दुसरे तिसरे कोणी नसून आजची जयंती असलेले संजीव कुमार होय. तात्पर्य हेच, तुमचं बाह्य रूप किंवा लोकांचं बोलणं तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. जर तुमच्याकडे तुमच्या क्षेत्रातील कौशल्य असेल, कठोर कष्टाची तयारी असेल आणि कलेशी प्रामाणिकपणा असेल, तर जग तुमच्या प्रतिभेसमोर नतमस्तक होतं. श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. अनेकदा नवीन दिवसाची सुरुवात करताना आपण विचार करतो की आजचा दिवस कसा जाईल, आजचा वार चांगला आहे का. पण निसर्गाच्या नियमानुसार ईश्वरानं दिलेली प्रत्येक नवीन सकाळ, प्रत्येक दिवस ही आपल्यासाठी एक आशेचा किरण घेऊन येत असते. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी आरजे शुभांगी आपली रजा घेते. नमस्कार.

श्रीराम समर्थ 9 जुलै नाम घेण्याचा निश्चय करावा. हे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. दृश्य हे स्वतंत्र नसते, भगवंताच्या अधीन असते. म्हणून जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेने घडते हे आपण ओळखावे. आपला देह दृश्यच आहे आणि त्याला चालवणारा भगवंत देहात आहे. त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते. म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा. आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ती ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख नाही. व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. आपण प्रपंची लोक आहोत म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यापासून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे असे न समजता त्यामध्ये भगवंताला विसरू नये. परमार्थाला सदाचरणाची फार जरुरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये आणि अनिती अधर्माच्या मार्गाला जाऊ नये. संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर हे सर्व हिंगजिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत. देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी भेटत नाही. जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. त्याच्याजवळ जाऊन नुसते मी शरण आलो आहे असे म्हटले तरी पुरे होते. हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही, पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत. अलीकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकाच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. तुम्हा इतक्या लोकांना नमस्करण करताना पाहून मला एक समाधान वाटते की मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे हे जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा. भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दुःखाची जाणीव कमी होईल. दुःखाची जाणीव नसल्यावर दुःख असले म्हणून बिघडले कुठे.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, फळबागेमध्ये छाटणीचं अनन्य साधारण महत्त्व आहे. छाटणीमुळं अनेक फायदे होतात, परंतु ही जी छाटणी आहे ही तंत्रशुद्ध जर झाली तर त्या खऱ्या अर्थानं आपल्याला छाटणीचे फायदे मिळतात. त्यामुळं आपण फळबागेमध्ये छाटणीच्या पद्धतीची विषयी जे मूलभूत बाबी आहेत त्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. फळझाडाची वाढ जोमदार राहून त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता वाढावी, फळाचा दर्जा उत्तम राहावा, फळबागात जोपासण्याचं काम सुटसुटीत व्हावं, उत्पादन खर्चात कपात व्हावी, ह्या सगळे उद्देश ठेवून आपण काही जी बाब करतो ती म्हणजे महत्त्वाची म्हणजे छाटणी. छाटणी करणं आणि वळण देणं हे फार महत्त्वाचं आहे फळबागेमध्ये. म्हणून फळझाडाची जी छाटणी आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये फळझाडांना वेगवेगळी पद्धत छाटणीसाठी वापरल्या जाते. शेंडा खुडणं, आता शेंडा खुडण्याच्या संदर्भात जर विचार केला तर फळझाडाच्या फांदीचे 2 ते 3 डोळे खुडून इतर भाग राखण्याची जी पद्धत आहे त्याला आपण शेंडा खुडणे म्हणतो. शेंड्याची वाढ थांबवून फांदीवर राखलेले डोळे जे आहेत आणि पानं याचं पोषण चांगल्या पद्धतीने करून घेतलं जातं. लहान वयात झाडांना हवा तो आकार देण्यासाठी आणि झाडाची वाढ सारख्या प्रमाणात ठेवण्यासाठी द्राक्ष आहे, अंजीर आहे किंवा पेरू आहे इत्यादी फळझाडामध्ये ही पद्धत वापरली जाते. लांब दांड्याची छाटणी ही एक दुसरी पद्धत. या पद्धतीमध्ये फांद्या किंवा कांड्याचा जे शेंडा आहे काही प्रमाणात छाटला जातो. छाटून टाकलेल्या भागापेक्षा त्या फांदीचा जास्त भाग राखून ठेवला जातो. समजा एका फांदीवर 20 डोळे आहेत तर त्यापैकी फक्त 8 डोळ्याचा भाग छाटून 12 डोळे जे आहेत तेवढे राखले जातात. अशा छाटणीस लांब दांड्याची छाटणी किंवा लांब काडीची छाटणी असं म्हणतात. द्राक्षामध्ये अशी छाटणी केली जाते. आखूड दांड्याची छाटणी, आता ही जी पद्धत आहे ही वरील पद्धतीच्या उलट पद्धत आहे. म्हणजे की आता जी आपण जी पाहिली लांब दांड्याची छाटणी त्याच्या विरुद्ध पद्धत जर कोणती असेल तर आखूड दांड्याची छाटणी. तर याच्यामध्ये काय असतं की जी फांदी छाट्यावीची आहे त्याच्यावर निम्म्यापेक्षा कमी डोळे राखून जास्त डोळ्यांचा शेंड्याकडील भाग छाटून टाकला जातो. उदाहरणार्थ द्राक्षाच्या काळीवर 16 डोळे आहेत तर बुडाकडील 7 डोळे राखून शेंड्याकडील 9 डोळे आहे ते भाग छाटला जातो. विरळणी करणे, आता ही सुद्धा एक पद्धत आहे. एखाद्या झाडावर फांद्याची संख्या जास्त असेल तर त्याची दाटी होते, एवढ्या सर्व फांद्या पोसण्याची ताकद त्या झाडात राहत नाही, काही फांद्या तळातून छाटून टाकतात. अशा पद्धतीस विरळणी करणे असं म्हणतो आपण. त्यामुळं काय होते की फळाची वाढ आणि गुणवत्ता दर्जा याच्यात सुधारणा होते आणि कीड आणि रोगाचा प्रादुर्भावसुद्धा कमी होतो. भुंडी छाटणी किंवा त्याला हेडिंग बॅग असं आपण इंग्रजीमध्ये म्हणतो. तर या पद्धतीमध्ये हेडिंग बॅग जी मी म्हटलं, झाडाची वाढ जोमदार झाल्यानं अधिक उंचीवर पसरली जाते, झाडाचे खोड दुबळे राहून वरचा डेरा अधिक पसरतो. अशा वेळेला झाडाचा विस्तार आटोपशीर आणि मजबूत करण्यासाठी ठराविक अंतरावर झाडाचा बुंदाच छाटून विस्तार केला जातो. तर याच्यामुळे काही फायदे होतात. जसं मी म्हटलं की छाटणीचे काही फायदे आहेत, तर फळबागेतील सर्व झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळतो आणि हवा उपलब्ध होतो. फळबागेतील मशागतीची कामं सुकर होतात, बागेची निगा राखणं सोपं जातं, फळाची काढणी सोपी जाते,

0: उद्यान विद्या यांच्याकरता जर यांच्याकडे जर आपण संपर्क साधला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण योग्य वेळी योग्य पद्धतीनं योग्य फळझाडामध्ये छाटणी केली तर नक्की त्याचा फायदा मिळू शकतो. नमस्कार.
1: कृषी संदेश.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

0: अमरत्व
1: कार्य म्हणजेच कारणाचं व्यक्त रूप. कार्य आणि कारण यांच्यात स्वरूपत काहीच भेद नाही. उदाहरणार्थ हा काचेचा प्यालाच घ्या. ज्या उपादानाचा किंवा कच्च्या मालाचा तो बनला आहे ते उपादान आणि ज्याने तो बनवला त्याची इच्छाशक्ती या दोहोंच्या संयोगाने तो तयार झाला आहे ही त्याची दोन कारणं आहेत आणि ती दोन्ही त्यात विद्यमान आहेत. निर्मात्याची इच्छाशक्ती त्यात आता कोणत्या रूपानं विद्यमान आहे? त्यातल्या काचेचे कण एकत्र चिकटवून ठेवण्याच्या शक्तीच्या रूपानं, समुच्चय शक्तीच्या किंवा सहती शक्तीच्या रूपानं. ती शक्ती जर यात नसती तर त्याचा प्रत्येक कण विलग होऊन गेला असता. असो, तर मग कार्य म्हणजे काय? कार्य म्हणजेच कारण, फक्त निराळ्या स्वरूपात इतकंच. कारणाची निराळ्या तऱ्हेनी घडण होऊन ते कार्य बनत असतं. कारण ज्यावेळी बदलून काही विशिष्ट कालासाठी समर्याद होऊन साकारतं त्यावेळी त्यालाच कार्य म्हणतात, हे आपण लक्षात ठेवायला हवं. जीवनासंबंधीच्या आपल्या कल्पनेस हे तत्व लागू केल्यास दिसून येतं की जीवाणूपासून तो संपूर्ण सिद्ध मनुष्याच्या नानाविध रूपांनी अभिव्यक्त झालेली ही अवघीच्या अवघी माला त्या विश्वव्यापी प्राणशक्तीशी, त्या चितकळेशी अभिन्न असली पाहिजे. प्रथम त्या चितकळेनं क्रमसंकुचित होऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि मग त्या कारणभूत अनिर्वाच्य सूक्ष्म अवस्थेतून ती क्रमविकसित होत गेली, स्वतःला अभिव्यक्त करत गेली, अधिकाधिक स्थूल होत गेली. पण अमरत्वाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. आपल्याला आत्तापर्यंत काय आढळून आलं? आत्तापर्यंतच्या चर्चेमधून एवढंच निष्पन्न झालं की ह्या जगात कशाचाही ध्वंस होत नसतो. या जगात नवीन असं काहीही नाही, काही व्हायचंही नाही. एका प्रकारच्या वस्तूंचे समुच्चय एखाद्या चाकाप्रमाणे फिरून एकामागून एक पुन्हा पुन्हा उपस्थित होत आहेत. या जगातील प्रत्येक गती लाटेच्या स्वरूपात असते. एकदा वर उसळते आणि एकदा खाली कोसळते. अनंत कोटी ब्रह्मांड सूक्ष्म रूपातून बाहेर पडतात, क्रमविकसित होत जाऊन अधिकाधिक स्थूल आकार धारण करतात, फिरून जणू काही विरून त्या सूक्ष्म रूपास परत जातात, फिरून त्या सूक्ष्म अवस्थेमधून स्थूल अवस्थेत येतात, काही काळ क्रमविकसित होत जातात आणि फिरून हळूहळू आपल्या त्या कारणावस्थेत लीन होतात. प्रत्येक जीवाचं हे असं चाललं आहे. जीवनाचा प्रत्येक आविष्कार, प्रत्येक जीव अशा तऱ्हेनं सूक्ष्म स्थूल अवस्थांमध्ये गमनागमन करत आहे, बाहेर येत आहे आणि परत जात आहे. या सगळ्या प्रकारात नाहीसं काय होत असतं? रूप किंवा आकार. रूप किंवा आकार नष्ट होत असतो पण तो पुन्हा उत्पन्न होत असतो. असं म्हणता येईल की एका अर्थानं ही शरीर किंवा हे आकार सुद्धा अविनाशी आहेत, शाश्वत आहेत. एका अर्थानं हे सगळे देह आणि ही सगळी रूपही नित्य आहेत. कशी? कल्पना करा की आपण फासे खेळत आहोत. समजा की 6-3-9 असं दान पडलं आहे. आपण पुढे खेळू लागतो, पुन्हा पुन्हा ते फासे फेकले जातात, दर खेपेस निरनिराळं दान पडत जातं. पण याप्रमाणे खेळता खेळता असा एक डाव फिरून येईल की त्यावेळी पुन्हा तोच जोड आणि तेच दान येईल. फिरून बऱ्याच वेळाने का होईना, पण तेच दान पडेल. याचप्रमाणे चालू राहील. आता या विश्वात असलेल्या प्रत्येक कणाला, प्रत्येक अणूला आपण एक एक फासा समजूया. हे सगळे फासे पुन्हा पुन्हा फेकले जात आहेत आणि प्रत्येक वेळी त्यांचा एकेका प्रकारे संयोग होतो आहे. सध्या आपण आपल्या सभोवताली पाहत असलेले समस्त पदार्थ म्हणजे त्या अणूंचा एक विशिष्ट संयोग होय. इथे हा ग्लास, हे टेबल, हा पाण्याचा चंबू, या सगळ्या

जिन्स आहेत. अणुपरमाणूंचा हा एक प्रकारचा संयोग आहे. कालांतरानं हा संयोग नष्ट होऊन जाईल, पण अशी एक वेळ खचितच येईल की जेव्हा अगदी हाच संयोग फिरून घडून येईल. त्यावेळी तुम्ही असेच इथे उपस्थित असाल. हे टेबल वगैरे सगळं सध्या आहे तसंच त्याच ठिकाणी ठेवलेलं असेल आणि आत्ता चालू असलेल्या विषयावरच व्याख्यान चाललेलं असेल. असंख्य वेळा हे असंच घडलेलं आहे आणि आणखीही असंख्य वेळा त्याची पुनरावृत्ती होईल. हे झालं बाह्य स्थूल भौतिक रूपांविषयी. यासंबंधी या सगळ्यावरून काय सिद्ध झालं? हेच की अणुपरमाणूंच्या संयोगाने निर्माण झालेली ही भौतिक रूपंसुद्धा अनादि अनंतपणे पुनरावृत्त होत असतात.

0: महा दिव्य योग की करितो धरितो भूते परित्यात नसे कुठे आकाशात महावायू सदा सर्वत्र राहतो माझ्यात सगळी भूते राहती जान तू तशी कल्पांती निजवी भूते मी माझ्या प्रकृती मध्ये कल्पारंभी पुन्हा सारी मीची जागवितो स्वये हाती प्रकृती घेवोनी जागवी मी पुन्हा पुन्हा भूतांचा संघ हा सारा प्रकृतीच्या अधीन जो परीही सगळी कर्मे बांधू न शकती मज उदासीना परी राहे अनासक्त मनुनिया साक्षी मी प्रकृती द्वारा उभारी सचराचर त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे मज मानव रूपात तुच्छत्वे मूढ देखती नेनुनी थोरले रूप जे माझे विश्वचालक ते आशावाद मूढांचे कर्मे ज्ञाने हि ती वृथा संपत्ती जोडिली ज्यांनी आसुरी मोहकारक दैवी संपत्ती जोडोनी महात्मे भजती मज अनन्य भावे जानूनी मी विश्वारंभ शाश्वत अखंड कीर्तने माझ्या यत्नशील दृढव्रती भक्तीने मज वंदोनी भजती नित्य जोडिले दुसरे ज्ञान यज्ञाने भजती व्यापका मज ब्रह्म भावे विवेकाने अविरोधेची देखुनी मीची संकल्प मी यज्ञ स्वावलंबन अन्न मी मंत्र मी हव्यते मीची अग्नि मी मीची अर्पण मी ह्या जगास आधार माय बाप वडील मी मी तिन्ही वेद ओंकार जानन्या योग्य पावन साक्षी स्वामी सखा भरता निवास गती आसरा करी हरी धरी मीची ठेवा मी बीज म्यक्षय तापतो सूर्य रूपे मी सोडितो वृष्टी खेचितो मृत्यू मी आणि मी मोक्ष असे आणि नसेहि मी वेदाभ्यासी सोमपाने पुनीत माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू ते पुण्याने जाऊनी इंद्रलोकी तेथीचे ते भोगिती दिव्य भोग त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ क्षिणे पुण्ये मृत्युलोकास येति ऐसे निष्ठा ठेवुनी वेदधर्मी येने जाने जोडिती काम मूढ अनन्य भावि चिंतोनी भजती भक्तजे मज सदा मिसळले त्यांचा मी योग क्षेम चालवी श्रद्धापूर्वक जे कोणी यजिती अन्य दैवते यजिती तेही मातेची परी मार्गास जो सोडुनी भोक्ता मी सर्व यज्ञांचा फलदाता ही मी चितो नेणती तत्व हे माझे म्हणूनी पडती चिते देवांचे भक्त देवांच पितरांचे तयांसची भूतांचे भक्त भूतांस माझे ही मजपावती पत्र वा पुष्प जो प्रेमे फळ वा जळ दे मज ते त्या पवित्र भक्ताचे अर्पिले खाय मी सुखे जे खासी हो मिसी देसी जे जे आचरसी तप जे काही करिसी कर्म ते करी मज अर्पण अशाने तोडुनी सर्व कर्म बंध शुभाशुभ योग संन्यास साधुनी मिळसी मज मोकळा सममी सर्व भूतांस प्रिया प्रिय नसे मज परी प्रेम बळे राहे भक्त माझ्यात त्यात मी असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो मानावा तो तसा साधू त्याचा सुंदर निश्चय शीघ्र तो होय धर्मात्मा शांती शाश्वत मेळवी, जान निश्चित तू माझा, भक्त नाश न पावतो, धरुणी आसरा माझा, भोळे स्त्री वैश्य शूद्रही, की पाप योनी जे जीव तेही मोक्षास पावती, तेथे ब्रह्मर्षि राजर्षी यांची गोष्ट कशासती, भजतु मज आलास लोकी सुदुःख दनश्वर, प्रेमाने ध्यास घेवूनी यजी मज नमी मज, असे जोडुनी आत्म्यास मिळसी मज तत मिळसी मज मत्पर। अध्याय 9 समाप्त।
1: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।

करत नाही. जे जाणतो ती वस्तू सत्य चिरंतन नसते, तो पंथ असतो, वेश असतो, उपासना असते, गाभा मात्र नसतो. जग जर बाहेरच्या शृंगारालाच देव मानते, संत पंत समजते, पण तेथे जाऊन जेव्हा माणूस स्थिर बसत नाही तेव्हा मग अनुभवी महात्म्याची आठवण येते. ज्याप्रमाणे एखादा वेडा झाडा झुडपांना कवटाळून आपले विचार बरडत राहतो, तसाच हा पंथवादी संतांकडे जातो व तोही त्याला पंथाची दीक्षा देतो. कोणी म्हणतो भगवे घाल, कोणी म्हणतो काळे घाल, कोणी म्हणतो पांढरे घाल, तर कोणी म्हणतो लंगोटी घाल, माळा घाल, मुंडन कर, जटा वाढव. हे सर्व केलं तरी गुरुतत्वाचे गूढ कळणे कठीण आहे असे अनुभवाला येते. मग तो जेव्हा निष्फळ होतो तेव्हा त्याला आपले अज्ञान सांगण्याची शरम वाट व तसाच बिचारा देह सोडतो. असे अनेक जन्म घालावे लागतात तरी खरी आत्मस्थिती प्राप्त होत नाही. म्हणून पंथाभिमानी, वर्णाभिमानी, गुरु मार्गाभिमानी यांच्याकडे गेले तरी सद्गुरु शिवाय मार्ग मोकळा होणार नाही. आता हे संत कसे ओळखावे हा प्रश्न उभा राहतो. अनुभव असा आहे की सार तत्व ओळखण्या एवढी बुद्धिमत्ता आल्याशिवाय खऱ्या गुरुचे तत्वदर्शन होणे कठीण आहे. आणि जीवनात महत्वही त्यांचेच आहे. कानफुके गुरु कितीही केले तरी त्यांच्यावर आपली जबाबदारी ते कशी घेणार ते परंपराच सांगणार. म्हणून मित्रा, प्रथम तुझा तूच गुरु होऊन चिंतन कर, मनन कर व ग्रंथ पठनातून आपला मार्ग काढ व मग जे तुला पाहिजे ते कुठे मिळेल त्याचा शोध कर. असे तुझे झाले म्हणजे हा गुरुरूपी परमेश्वर तुला दर्शन देणार व गुरुभक्तीचे मर्म तुला कळणार. संत समागम मात्र सोडू नये, त्यातूनच उदय होत असतो. अशा संत सद्गुरूचे हाताबाहेर जेव्हा समाज जायला लागतो तेव्हा ते निसर्गाला चालना देत असतात. वंदने महाराज लिहितात, जब राक्षसी वृत्ती बळावे गर्जुनी भूमीवरी, तव दे निसर्गा चालना त्या दैवी शक्ती श्रीहरी. प्रत्येक जीवा दुःख हे आता नको जग पावना, उठ आर्यपुत्रा झळकरी कर सामुदायिक प्रार्थना. तरी समाजातील जाणती माणसं ऐकेनाशी झाली तर अंतिम भविष्यवाणी ते करतात, तो निसर्ग आता परिवर्तनाचे मागे लागला आहे. वाघसिंहाच्या डरकाळ्या ऐकू येतील तर घाबरून जाऊ नका, फुलांचे बगीचे लागतील तर मोहीतून थांबू नका. या अरुणाच्या प्रकाशात या. ज्याने आपले शील, चारित्र्य, ब्रह्मचर्य पालन केले असेल त्याचे हातून तो काम करून घेणार आहे. ही वेळ येऊ नये यासाठी तशा प्रक्रिया वंदनीय महाराजांनी ग्राम गीता ग्रंथामध्ये ग्रंथित केल्या आहेत. ते म्हणतात, मनुष्य निरोगी सात्विक बनावा, त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा, त्याचा व्यवहार त्रासदायी न व्हावा कोणास. हेच शिकणे असते पोथीतुनी, कीर्तनातुनी, भजनातुनी, याच साठी ही साधने योजनी ठेविली संती. अर्थात माणसाने आपल्या व्यवहाराचा कोणालाही त्रास होऊ देऊ नये आणि हे करण्यासाठी त्याची वृत्ती सात्विक त्यांनी ठेवली पाहिजे आणि तो निरोगी असला पाहिजे. कीर्तनातून, प्रवचनातून, भजनातून, ग्रंथातून हेच शिकायचं आहे. पोथीचं सुद्धा अंतरंग जर पाहिलं तर त्यातूनही हाच उपदेश माणसाला मिळतो. परंतु माणूस कुठंतरी खऱ्या अर्थाने चिंतन करायला कमी पडतो तेव्हा त्याला मोठ्या संकटाला सामना करावा लागतो. ती पाढी माणसावर येऊ नये. आपल्या जीवनाचं कल्याण करण्याच्या उद्देशानेच तो या भूमीवर जन्माला आलेला आहे. आणि जन्माला आल्यानंतर गरिबी श्रीमंतीची विषमता निर्माण होऊ नये. झालीच तर ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी प्रक्रिया सांगत असताना 450 वर्षापूर्वीच्या इतिहासातील शिखांचे पहिले धर्मगुरु श्री गुरु नानकदेव यांचाही विचार आजच्या समाजाला वंदनीय महाराजांनी दिला. नानकदेव हे गोपालन, दुकानदारी व सहकारी नोकरी जनसेवेत खर्ची घालून सतनामाच्या सतारीवर मानवतेची मधुर भजने गात संपूर्ण भारत, लंका, इराण व अरबस्थानातही ते फिरले. जात पात पूछे नही कोय, हरी को भजे सो हरी का होय. म्हणून जाती पंथ भेदाचे निराकरण करीत ते मशिदीत नमाज सुद्धा पडले व डाकूंनाही त्यांनी सुधारले. मानवतेचा संदेश दिला. मंदिर तोड, मस्जिद तोड, हे सिर्फ मुजक्का आहे, पर तू किसी का दिल मत तोड़, ये घर खास खुदा का है. आपली गुरुगादी मुलाऐवजी त्यांनी शिष्यास दिली. रामबाद गावी यज्ञाचे निमंत्रण आले असता ते गेले व संन्याशांना शिधा देण्याची सेवा त्यांनी आपल्याकडे घेतली. शेकडो संन्याशी लाईनमध्ये आहेत. शेराने ते मोजत होते व संन्याशाचे झोडीत टाकत होते. असंख्य संन्याशी शिधा घेऊन गेले पण नानकदेवांना 13 नंतरचा आकडा कधी आठवलाच नाही. 13 13 मोजत होत. वंदनीय महाराज भजनात म्हणतात,
मैं और मेरा भेद छोड़ कर सब तेरा जो कहता है, टुकड़िया दास कहे आखिर वह।

0: प्रभु ही बन के रहेगा। जब चित्त परम पुनीत बनेगा तब प्रभु शरण में होगा। ग्राम गीता ग्रंथात वंदने महाराज लिहितात, संतति नसे आमुची, संपत्ति ही नसे आमुची, कर्तव्य शक्ति ही नसे आमुची, व्यक्तिशः उपभोगार्थ। त्यागाच्या त्या गावच्या नगर सेवकाचा हुद्देदार श्रीमंत मलक भागो व क्षुद्र गरीब पण भाविक लालोत्तर खान या दोघांचे मागे पुढे नानकांना एकाच वेळी जेवणाचे निमंत्रण आले। त्यांनी दोघांचेही घरून जेवणाचे ताट बोलावीत, त्यातील अन्न दोन हातात घेतले व मुठीत दाबले। एकातून दूध बाहेर पडले, ते मांजर खाऊ लागली। दुसऱ्या हातातून रक्त बाहेर पडले, ते कुत्रा खाऊ लागला। तेव्हा मलक भागो याचे जेवण नाकारून गरीब लालोत्तर खानाकडे ते जेवले। कारण विचारता ते म्हणाले, जन्म नव्हे तर कर्मच प्रधान आहे, धन नव्हे श्रमच श्रेष्ठ आहे। मलक भागो, तुझे अन्न दिनांना दुखवून मिळविलेल्या धनाचे होय, त्यात गरीबाचे रक्त आहे। लालोत्तर खानाचे शुद्ध परिश्रमाचे अन्न होय। हा भाग याच ठिकाणी समाप्त करून यानंतरचं चिंतन पुढील भागात।
1: श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर।
2: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव। तेल आहे तर मीठ नाही,
3: आजचे पिळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे, नीट पिंजलेले दिसत नाहीत। ए गोविंदा, तू पिंजलास ना कापूस?
2: भिकानं विचारलं।
3: आजचे पिळू श्यामचे आहेत, त्यांनी आज पिंजले,
2: गोविंदा म्हणाला। इतक्यात राम तिथं आला, त्यानं ऐकलं,
3: अलीकडे श्यामचे मन दुःखी आहे, ते त्याचे दुःखी मन काम चांगले करू देत नाही, काम चांगले व्हावयास मनही प्रसन्न पाहिजे। काय गोविंदा?
2: रामनं विचारलं।
3: ते मघा तर वरती होते,
2: भिका म्हणाला।
3: ते त्या एलाईकडे जाणार होते, हा ती बरी आहे म्हणतात,
2: गोविंदा म्हणाला। काय एक एक नाव,
3: एलाबाई काय रे नाव?
2: त्यांची अशी बोलणी चालली होती तो श्यामाला।
3: काय रे करता गोविंदा?
2: श्यामनं विचारलं।
3: काही नाही, ती आईलाबाई कशी आहे?
2: त्यानं विचारलं। तिला गावाला पाठवली त्यांनी, श्याम म्हणाला।
3: बरी होईल का? पोरबाळं लहान आहेत,
2: भिका म्हणाला। कोणाला माहीत, आपण तरी काय करणार, श्याम म्हणाला। भिका, आज तू भांडी चांगली नाही घासलीस, तुझं लक्ष नव्हतं भांड्यांकडे, लक्ष जाऊन श्याम म्हणाला।
3: जसं कापूस पिंजताना तुमचं नव्हतं,
2: भिका म्हणाला।
3: का, आजचे पिळू चांगले नाही का झाले?
2: श्यामनं विचारलं।
3: त्यात पुष्कळ कचरा राहिलाय,
2: गोविंदा म्हणाला।
3: माझे तर सूत तुटत नव्हते,
2: श्याम म्हणाला।
3: तुमचे पिळू पहिले असतील,
2: भिका म्हणाला। नाही रे,
3: आज मी कापूस पिंजला, त्याचेच बनविले पिळू मी माझ्या पुढीत ठेवले होते, मी ते बदलले होते, माझ्याजवळ चांगले पिळू होते, ते तुमच्या पुढीत ठेवले आणि तुमच्या पिळूचे सूत कातले, तू रात्री सूत कातीत बसतोस, त्रास होईल म्हणून बदलले होते,
2: गोविंदा म्हणाला।
3: श्याम, तू रात्री जागतोस हे चांगले नाही,
2: राम म्हणाला।
3: झोप येत नाही तर काय करू, नुसतं पडून राहण्यापेक्षा सूत कातत बसतो,
2: श्याम म्हणाला।
3: झोप नाही यायला काय झालं, आम्हाला बरी झोप येते,
2: राम म्हणाला। तुम्ही खूप काम करता, झोप लागावयास दिवसात तप करावं लागतं, शरीर झिजवावं लागतं, श्याम म्हणाला।
3: तू नाही वाटतं काम करत, सकाळी विहिरीजवळ झाडावयास आज तूच गेलास,
2: राम म्हणाला।
3: पण भिका, गोविंदा आणि नामदेव यांनी मला कुठं झाडू दिलं, मी काम करू नये असं तुम्हाला वाटतं, पुण्यवंत तुम्ही व्हावं, मी नये का हो,
2: श्यामनं विचारलं।
3: तुला बरं वाटत नव्हतं म्हणून काम करू दिलं नाही,
2: राम म्हणाला।
3: लोक यायला लागले, घंटा दिली पाहिजे,
2: गोविंदा म्हणाला। घंटा झाली आणि प्रार्थना सुरू झाली। प्रार्थनेनंतर श्यामनं सांगण्यास सुरुवात केली, आमच्या घरी तेल आहे मीठ नाही, रिची नाही,
3: चुलीला लावावयास ढलपी नसेल, थराळ्यात घालावयास गोवरी नसेल, आई परसा थिंडून काटक्या गोळा करी, कधी कधी आंब्याची वाळलेली पानं आणून त्यावरच तिनं स्वयंपाक करावा, कधी कधी भाजीला तेलाची फोडणी सुद्धा नसे, तिच्या अश्रूंची फोडणी असे, त्यामुळं जणू चव येत असे। काय करी बिचारी, अब्रूने दिवस काढीत होती। आईचे आईबाप आता पालगडला नव्हते, ते पुण्या मुंबईस मुलाकडे गेले होते। माहेरी गावास कोणी नव्हते, माहेरच्या घराला कुलूप होतं, आई घराच्या बाहेर पडत नसे। एक तर शक्ती नव्हती आणि दुसरं कारण म्हणजे लाज वाटत असे। घरातच बसून ती वेळ दौडी। त्यावेळेस आमच्या गावात कोणी एक पेन्शनर गृहस्थ येऊन राहिले होते। ते मूळचे आमच्या गावचे नव्हते, पण आमच्या गावचे हवापाणी चांगले, ब्राह्मण वस्ती मोठी, शिवाय आमच्या गावातील गणपतीवर त्यांची श्रद्धा आणि भक्ती म्हणून येऊन राहिले होते। आमच्या घराशेजारीच जागा घेऊन त्यांनी टुमदार बंगला बांधला होता। आईची या नव्या घराशी ओळख झाली। पेन्शनरींबाई मोठ्या भल्या होत्या, त्यांचा स्वभाव मायाळू होता। आई त्यांच्याकडे जाऊन बसे, त्याही एखाद्या वेळेस आईकडे येत। एक दिवस आई त्यांना म्हणाली, राधाबाई काही काम असेल तर मी करून देईल, दळण मी दळून देईल, मला थोडी मदत होईल। राधाताई शहरात राहिलेल्या, त्यांना रोख पैसे देऊन दळण दळून आणण्याची सवय होती। आईकडे दळण द्यावयाचे त्यांनी कबूल केले। आईची शक्ती ती काय, पण करील काय। वडील पहाटे उठून बाहेर गेले की आई दळत बसे, शाळेची वेळ होईपर्यंत पुरुषोत्तम हात लावे, नंतर ती एकटीच दळत बसे, थांबत थांबत दळण टाकी। शाम असता इथं तर सारं दळून टाकता असं तिच्या मनात येई। मी घरातून रागावून कसा गेलो हे आठवून ती रडू लागे। दळता दळता तिचे डोळे भरून येत, कंठ दाटून येई, ऊर भरून येई, हात दमून येत। ते कष्टाचं दळण करून चार पैसे मिळत, त्यातून आई तेल मीठ आणि क्षणाचा संसार सुखानं करी। दिवाळीचे दिवस येत चालले होते, घरात थोडे जास्त तेल लागले असते, दोन दिवल्या तरी लावायला हव्यात ना। एक काळ असा होता की आमच्या घरी दिवाळीत रोज घडाभर तेल पणत्यांना लागत असे, पण आईला त्या आता फक्त स्मृती राहिल्या होत्या। दिवाळी कशी साजरी करायची, आई त्या पेन्शनरींबाईंना म्हणाली, तुमचे धुणे बिणे सुद्धा आम्ही धुवून दिले तर नाही का चालणार, दुसरं काही काम सांगत जा। त्या पेन्शनरींबाईची मुलगी माहेरी आली होती, तिचं नाव होतं इंदू। ती आजारी पडली होती, फार अशक्त झाली होती। ती माहेरी आली होती। यशोदाबाई तिच्या मुलीला नाहू माखू घालीत जा, आई म्हणाली, हो आनंदाने करील, मला हे काम आवडतं। मागे पुष्कळ वर्षापूर्वी माझी चंद्री आली होती, माहेरी आली होती, मीच तिच्या अंगाला लावीत असे। आई रोज उजाडताच इंदूच्या अंगाला लावावयाला जाऊ लागली। दळणाची वेळ तिनं तिसऱ्या प्रहरी ठरवली। आई फार मनापासून काम करी। इंदूच्या अंगाला चोळताना ही आपली मुलगी असं आईला वाटे। त्या लहान मुलाला नाव घालतानाही तिला सुख होई। त्या मुलाला पायावर घालून त्याच्या कोमल लुबलुबीत टाळूवर तेल घालून तो बाळाची बायको यो यो यो असं प्रेमानं आणि वात्सल्यानं ती म्हणे। आई नाहूमाखू घालू लागल्यापासून त्या मुलानं बाळसं धरलं, ते टवटवीत दिसू लागलं, इंदूच्या प्रकृतीत फरक दिसू लागला, तिच्या फिक्कट तोंडावर थोडा थोडा तजेला येऊ लागला। त्यांनी 2 रुपये आईच्या हातावर ठेवले। 2 कशाला, 1 पुरे हो, आई म्हणाली, घ्या हो यशोदाबाई, दिवाळी आहे, तुम्ही मनापासून काम करता, त्याची किंमत का करायची आहे, मनापासून केलेल्या कामाचा दाम ठरवायचा नसतो। आई घरी आली आणि देवाचे आभार मानती झाली। देवा माझी लाज सारी तुला, असं ती म्हणाली। 2 रुपये तिनं थोडं तेल थोडं तूप आणलं, एक नारळ आणला थोड्या करंज्या आणि चार अनारसे तिनं केले. दिवाळीच्या चार दिवसात बाहेर दोन दिवल्या लावल्या. भाऊबीजेच्या दिवशी पुरुषोत्तम इंदूकडेच गेला होता. इंदूनं त्याला ओवाळलं. चार आणे पुरुषोत्तमनं ओवाळणी घातली. फटाक्यांऐवजी आईनं पुरुषोत्तमला एक पिटूक नळी करून दिली आणि त्रिसुळे पाडून दिली. त्रिसूळ पिटूक नळीत घालून पुरुषोत्तम बार काढी. त्रिसुळे संपली तर पारिग्याचा पाला घालून वाजवी. निराळ्या फटाक्यांसाठी त्यांना हट्ट धरला नाही, पण या अपरंपार श्रमानं आधीच खंगलेली गाजलेली माझी आई किती दिवस. तुळशीचं लग्न आलं. घोरी वड्यातून आवळे झेंडूआण झालं. तुळशीला हळदी कुंकू वाह. आई म्हणाली, तुळसा देवी माझी आब्रू आहे. तोच माझे डोळे मिटवून आब्रूसह आणि सौभाग्यसह मला घेऊन जा.
1: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. त्यातील एक श्रीमद भगवत गीता सुधासार हा आहे. त्याचे विवेचन करण्याचा मी एक अल्प प्रयत्न केलेला आहे.
5: नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी फडणवीस, खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीमध्ये अकॅडमिक डायरेक्टर आहे. आतापर्यंत आपण जे सगळे विचार श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या संवादाचे ऐकले त्यामध्ये आता याच्या शेवटी बोधप्रद गोष्टी आपण अशा पद्धतीची पाहिली ज्याच्यामध्ये प्रत्येक जीवाला आपल्या असलेल्या जीवनामध्ये रमायची आहे अशा एक प्रकाराचा विचार श्रीकृष्णाने मांडलेला आहे. जर आहे त्या जीवनामध्ये रमायची असेल तर मागील सत्य काय होते आणि पुढील सत्य काय आहे या दोन्ही गोष्टी कळून चालणार नाही. जीवाला जरी मागील काळातील सत्य दाखविले गेले तरी कदाचित त्या वर्तमानातील जीवनात तो रमणार नाही. तसेच काही जीवाला भविष्यातील सत्य दिसले तरी वर्तमानातील जीवन हा त्याला सुसह्य होईल असे बिलकुल नाही. त्यामुळे त्या भूतकाळातील आणि भविष्य काळातील दोन्ही गोष्टी अव्यक्तच ठेवल्या गेल्या पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात, अवक्त्यादिनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत अव्यक्त निध ना नेव तत्र का परिदेवना. अध्याय 2 श्लोक 28. आदि आणि अनंत या दोन्ही गोष्टींना अव्यक्त म्हणजे अज्ञात ठेवणे आणि वर्तमानातील जे जीवन आहे तेवढेच व्यक्त म्हणजे ज्ञात ठेवणे हे काम परमेश्वर करतो. त्याच्या या कार्याला तिरोधान किंवा निग्रह असे म्हटले आहे हे आपण मागे पाहिलेच. जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत येऊ देत नाही या अर्थाने परमेश्वराचा तो निग्रह आहे, पण म्हटले तर ते वरदानही आहे. कालांतराने जेव्हा तुम्हाला असे वाटेल की या वर्तमानातील जीवनात रमणे आता खूप झाले आणि पूर्ण सत्य काय आहे हे जाणावे अशा मनाचा निश्चय केल्यावेळी किंवा त्यावेळी आपण असं म्हणूया तो परमेश्वर समग्र सत्य तुम्हाला दाखवेल. त्याच्या या कार्यास अनुग्रह असे म्हणतात. समग्र सत्याचे दर्शन घडविणे हाच परमेश्वराचा अनुग्रह होय. समग्र सत्य झाकून खंडित सत्यच जणू काय पूर्ण सत्य आहे असा निग्रह दाखवून त्याला अनुसरून या सृष्टीमध्ये तुम्हाला जे इष्ट किंवा अनिष्ट जे काही तुमच्या कर्मानुसार असेल त्यास उत्पन्न करून त्याला स्थिर ठेवणे आणि नंतर त्याचाही लय घडविणे तसे समग्र सत्य दाखवून अनुग्रह करणे अशी 5 कृत्ये जो करतो आणि जे करीत असताना त्यामध्ये स्वतःचे असे कोणतेही वैयक्तिक प्रयोजन तो ठेवत नाही त्याला परमेश्वर असे म्हणतात. देव कोणास म्हणावे असा या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपण एक असा विचार करूया की मुळीचा मनात जो प्रश्न हा येतो ही एक चांगली गोष्ट आहे, पण असे प्रश्न मनात येणे आणि अर्जुनासारखी मनात सतत जिज्ञासा बाळगून त्या प्रश्नांची उत्तरे मिळणे पर्यंत त्या उत्तरांचा वेध घेत राहणे ही मात्र अवस्था खूप वेगळी आहे. अर्जुनासारखे प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात येताना ही पण त्या प्रश्नामुळे माणूस इतक्या प्रकारे अस्वस्थ होऊन जातो की त्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत त्याला स्वस्थ बसवत नाही. असे मात्र फार थोड्या लोकांच्या बाबतीत होते. अशी माणसे मग जीवनभर त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असतात किंवा शोधच घेऊ लागतात. ती उत्तरे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये समाधान होत नाही. जर अर्जुनाने ते प्रश्न मनात आणलेच नसते आणि युद्ध कर आणि सर्व शांत झाल्यानंतर त्या प्रश्नांचा विचार करू असे जर अर्जुनाने त्यावेळी ठरविले असते तर श्रीमद भगवद्गीता प्रकटच झाली नसती. 5000 वर्षांनंतर सुद्धा अर्जुनाने उपस्थित केलेले प्रश्न आणि भगवान श्रीकृष्णाने दिलेली उत्तरे ही आजही गंभीर चर्चेत आणि गंभीर विचाराचे विषय आहे. म्हणूनच आपण याला गीता मॅनेजमेंट याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडत नाही, पण तो पडला तर त्याच्या पुढे परमेश्वराची कशी त्याला साथ असते असा सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. अर्जुनाच्या मनात मुख्य प्रश्नांना धरून काही अनुषांगिक असे प्रश्न तयार होतात. त्याच्या मनात पापकर्माबद्दल प्रश्न उपस्थित होतो. कर्तव्य करणे ठीक आहे, पण युद्ध करताना आपले अत्यंत पूज्य चरण असलेले आपले गुरु, आपले नातलग हे जर आपल्याला असे महत्त्वाचे वाटतात पण ते आपल्या हातून मारले गेले तर त्याच्या हत्येचा पाप आपल्याला लागणार आणि त्या पापामुळे आपली अधोगतीच होणार. या सर्वांना मारून आपण पापी का व्हायचे किंवा अधोगतीस का जायचे असा आनुषांगिक प्रश्न अर्जुनाच्या मनात तयार होतो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या या प्रश्नाला भगवद्गीतेतील 4th अध्यायामध्ये त्याचे एक उत्तर म्हणून सांगितलेले आहे. या 4th अध्यायास किंवा त्याचं नाव म्हणा ज्ञान कर्म संन्यास योग असं आहे. कोणत्याही केलेल्या कर्मानुसार पापाचा किंवा पुण्याचा संस्कार माणसाला होत असतो व तो माणसाच्या अंतःकरणामध्ये साठविला जातो. हे कर्माचे फळ जेव्हा आपण कोणतेही कर्म करतो मग ते विहित असेल किंवा निषिद्ध असेल त्याप्रमाणे निषिद्ध कर्माचा पापरूपी संस्कार आणि विहित कर्माचा पुण्यरूपी संस्कार आपल्या अंतःकरणावर होतो. विहित कर्माच्या फळाच्या संस्कार बाबतीत आपण असं म्हणूया की ते आपल्याला सुख देते, तसेच पापरूपी कर्माच्या फळाचा संस्कार आपल्याला दुःख देतो. प्रथम कर्म केले मग ते विहित वा निषिद्ध कर्म जसे असेल त्याप्रमाणे कर्माचा पुण्यरूपी वा पापरूपी संस्कार असा एक सूक्ष्म भाग तयार होतो. जेव्हा तो संस्कार जागा होतो त्यावेळेस या कर्मसंस्कारामुळे आपल्याला प्रत्यक्ष सुख आणि दुःख अनुभवास येतं, यालाच कर्मविपाक असे म्हणतात. या कर्मविपाकाच्या सिद्धांताला धरून अर्जुनाच्या मनात किंवा त्याच्या घडत असलेल्या पापाबद्दल म्हणजे त्याच्या हातून घडत असलेल्या पापाबद्दलची शंका ही तयार होते. अर्जुन म्हणतो माझ्याच भावांना मी मारणार आहे. काही पुतणे तर काही मुलासारखे आहेत, काही पूज्य गुरुजन आहे ज्यांनी असा कोणता अपराध केला आहे. युद्धात असले जे सैनिक आहे ते त्याच्या अर्थाने शत्रू आहेत का, केवळ प्रतिपक्षमध्ये आहेत, हा काय त्यांचा दोष झाला का. जे सैन्य माझ्यासाठी लढणार आहे त्यांनी तरी कोणता अपराध केलेला आहे, ते सुद्धा युद्धात मारले जाणार आणि त्यांचे जीवन संपणार, या सर्वांचे कारण हे युद्ध आहे. तू मला लढाईस प्रवृत्त करीत आहेस म्हणजे मला पापाच्या एका प्रकारे भागीदार होण्याला सांगत आहे. कदाचित दुर्योधन आणि दुशासन अपराधी असतील पण त्यांना मारणे उचित ठरेल, परंतु बाकींचे जे सैनिक आहे आमचे असं जर म्हटले तर ओळखीचे लोक आहेत आणि आमचे काय त्याच्यात अहित आहे असा प्रश्न मला वारंवार पडतो आहे. युद्धामध्ये त्यांना पण मारावे लागणारच, बाकीचे सर्व सैनिक मग ते पांडव पक्षातील किंवा कौरव पक्षातील असतील ते तर निरपराधी आहेत. अशा निरपराधी लोकांना मारून पापाचे धडे मला का भरवतो आहेस? निरपराधी व्यक्तींना मारून राज्यभोग करण्यामध्ये कोणचा पुरुषार्थ आहे? हे तर सरळ सरळ पापकर्म आहे. हल्ली अशा प्रकाराची शंका सुद्धा घेणारे लोक आहेत. युद्ध नको असे म्हणायला लोकांच्या अशा युक्तिवादाचा स्वरूप आपण बघतो, पण युद्ध कोण करीत आहे आणि युद्धाचा प्रेरक कोण आहे यावर सखोल विचार करणे जरुरी आहे. जो अधर्म असतो त्या एकट्यालाच फक्त मारा, पण त्याच्या अवतीभोवती असलेले जे लोक आहे त्यांना का मारता? जेव्हा विमानातून बॉम्बस्फोट केला जातो तेव्हा निरपराध नागरिकांची सुद्धा त्यात हत्या होते, तेही मरतात. ते काय अपराधी आहेत? मग निरअपराध्यांना जर मारले तर ते पाप होणार नाही का? अशी शंका निर्माण होते. एखादे कर्म करणे मग ते नैतिकदृष्ट्या विहित असेल तर त्यापासून पुण्य मिळणे, आणि जर ते नैतिकदृष्ट्या निषिद्ध असेल तर त्यापासून पाप तयार होणे, आणि शेवटी पाप आणि पुण्याचा वाटेकरी होणे, त्यामधून सुखी किंवा दुःखी होणे हा एक क्रम आहे. हाच क्रम मनामध्ये ठेवून अर्जुनाला शंका येते. श्रीकृष्ण आपल्याला हे पाप करायला लावत आहे आणि म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अहो महत पापम कर्तु व्यवसिता वयम यद्राज्य सुख लोभेन हस्तुन स्वजन मुद्यता. हा अध्याय 1 श्लोक 45 अशामध्ये ही माहिती जी दिलेली आहे ती अर्जुन त्यांना म्हणतो, अरे अरे किती खेदाची गोष्ट आहे की आम्ही राज्य आणि सुख यांच्या लोभाने स्वजनांना ठार मारायला तयार झालो आहे. हे केवढे पाप आहे! आपल्याला असे का करावे लागत आहे आणि हे पाप करायला उद्युक्त झालो आहे हे कितपत योग्य? हे जरी कर्म विपाकाच्या सिद्धांतानुसार खरे असले तरी कर्म विपाकाचा सिद्धांत कोणास आणि कोणत्या प्रसंगी लागू होत नाही याचे स्पष्टीकरण मात्र भगवान श्रीकृष्णाने 4 अध्यायात दिलेले आहे, आणि त्याचे उत्तर देण्यासाठी म्हणून 4 अध्यायाची सुरुवात होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना तू शरीराचा अभिमान घेऊ नकोस. शरीरच मी आहे असा अभिमान घेऊन तुझे सर्व बोलणे आहे. युद्ध करणारे जे शरीर आहे तेच आपले स्वतःचे स्वरूप आहे असे तुला वाटत आहे, ते चुकीचे आहे. वस्तुतः तू युद्ध करणारा नाहीच. युद्ध कर्म ही शरीराद्वारे होणारी प्रक्रिया आहे. शरीर इंद्रिये आणि पाप याद्वारे युद्ध केले जाते. तू तर खरा अकर्ता अभोक्ता आत्मा आहेस. मी अकर्ता मी अभोक्ता अशी आत्मज्ञानाची बुद्धी ठेवून जर युद्ध करशील तर त्या आत्मज्ञानाद्वारे तुला पाप किंवा पुण्य दोन्हीही लागणार नाही. युद्धाची जी क्रिया आहे ती क्रिया तर इंद्रिये करतात. इंद्रियांचा प्रेरक प्राण आहे. इंद्रिये आणि प्राण हे शरीरास प्रेरक बनवितात आणि क्रिया घडवून आणतात. परंतु तू या तिन्हीमधून विलक्षण असे शाश्वत आत्मतत्व आहेस हे ओळखून तू युद्ध कर. मग तुझ्या म्हणण्याप्रमाणे युद्ध कर्म हे जरी पाप देणारे असेल तरी ते पाप तुला चिटकणार नाही. यालाच शास्त्रीय भाषेमध्ये अकृत आत्मबोध असे म्हणतात. आत्मस्वरूप जे कोणत्याही क्रियाचे फळ भोगत नसते हे मात्र लक्षात घे. या आत्मज्ञानाला जर आपल्या बुद्धीप्रमाणे धारण कराल तर शरीराद्वारे कोणतीही प्रकारची क्रिया जरी त्या कर्माचे पाप रूपात्मक किंवा पुण्य रूपात्मक फळ मिळत नाही. हा उपदेश ज्ञान कर्म संन्यास योग या भगवद्गीतेच्या 4 अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास मांडला. मला असं वाटतं की गीता व्यवस्थापनामध्ये हा भाग विचारात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे की आपलं कर्म काय आहे त्याच्याशी जोडलेला आपल्याला केला जाणारा जो आपला विचार आहे तो प्रत्येकाने करण्याची गरज आहे असं या 4 अध्यायामध्ये मांडणी केली आहे. पुढील भाग आपण नंतर बघूया. धन्यवाद.
4: श्रोते हो, आताच आपण श्री गुरुदेव श्रीनिवास शामराव काटकर हे सोलापूरचे एक आध्यात्मिक विचारवंत आहे. त्यांचा विषय तत्वज्ञान फिलॉसॉफी असून त्यांनी अनेक वर्ष प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांच्या या प्रगाढ आध्यात्मिक अभ्यासातून त्यांनी अनेक आध्यात्मिक ग्रंथ लिहिले. श्रीमद भगवत गीता सुधासार याच्यावर आधारित गीता मॅनेजमेंट याचं विवेचन ऐकलं, त्याबद्दल धन्यवाद.
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हर्ट टच.
6: रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमात मी शालिनिकेचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आपण दर शनिवारी आपल्या भगिनी मंडळ कार्यक्रमामध्ये बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाचं क्रमशः वाचन ऐकत आहात. मागील शनिवारी आपण दुसरा भाग ऐकलात, यामध्ये छोट्या इंदूनं दिलेली साक्ष आपण ऐकलीत, आणि आता पुढे ऐकूयात तिसरा भाग.
7: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचनस्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
8: गावाच्या बाहेरून एक नदी वाहत होती. नदी फार मोठी किंवा छोटीही नव्हती. नदीच्या वरच्या बाजूला खूप मोठी मोठी वडापिंपळांची झाडं होती, अगदी दाट. त्या झाडांवर पक्ष्यांची खूप घरटी होती. घरट्यातून पक्ष्यांच्या पिलांचा कायम किलबिलाट ऐकायला यायचा. थंड सावल्याखाली दुपारच्या वेळी गाई म्हशी इतर जनावरं मस्त ऐसपैस बसून रवंथ करायची. गुराखी पोरं बरोबर आणलेल्या भाकरी सोडत चटणी कांदा भाकरी खाऊन झाली की नदीचं गार पाणी पिऊन तृप्त व्हायची. कोपरा ढोपऱ्यापर्यंत हातपाय धुवायची तर त्यांच्यापैकी काही जण मस्तपैकी त्या पाण्यात डुंबत राहायची. काही जण वडाच्या लोंबकळणाऱ्या पारंब्यांशी खेळायची. मग कित्येक वेळ सूरपारंब्यांचा तर कधी शिवणापाणीचा खेळ चालायचा. झाडं इतकी मोठी होती की एखादी लेकुरवाळी आई जशी सगळ्या पोरांना एकाच वेळी पाठीपोटाशी घेते, तशी ही झाडं पोरासोरांना, ढोरांना, पक्ष्यांना अंगाखांद्यावर घेत होती. या सर्वांना या झाडांचा आसरा होता. पण आम्हा भावंडांना कुणाचा आसरा होता? थोडा वेळ जरी या झाडांच्या सावलीत बसावं म्हटलं तरी फुरसत मिळत नसे. दुपारच्या वेळी कामं आटोपली की मी बाबूला मुन्नीवर लक्ष ठेवायला सांगून तिची शीची दुपटी धुण्यासाठी नदीवर जायची. गावातून जाताना मारुतीचा पार लागायचा. बामण गल्लीत 4-6 मोठमोठी घरं, नंतर नदीकडे जाणारा रस्ता. मग थोडं खाली उतरून गेलं की पांद. दोन्ही बाजूला काटेरी कुपाट्या. कुपाट्यांवर जंगली वेली, वेलीतूनच झाडं, झाडातून फुलं, फुलातून टप्पोऱ्या टप्पोऱ्या हिरवागार बिट्ट्या. बिट्ट्या म्हणजे गजगे, त्या मुलींना खेळायला उपयोगी पडायच्या. माणसांनी सकाळी सकाळी केलेली पांदीतली घाण आता दुपारपर्यंत वाळलेली असायची. त्यावर माशा किड्यांचं घोंगावणं ना दाबूनच मी ती पांद पार करे. गाववाल्यांना नदीकडे जायला दुसरा रस्ताच नव्हता. 5-10 मिनिटांचा तो रस्ता आणि पांदीत मनसोक्त फिरणारी डुकरांची फौज. पायाला घाण लागू नये म्हणून जीव सांभाळून जाणाऱ्यांना या रस्त्यावरून कसरत करत जायला लागायचं. पान संपली की चालणारा सुस्कारा सोडायचा. मोठ्या दिव्यातून पार पडल्याचा आनंद वाटायचा. झुळझुळ वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात शुचिरभूत झाल्याचा अनुभव येई. नदीवर जाणं माझं नेहमीच. ज्या दिवशी मुन्नीनं खूप घाण केलेली असेल, खूप दुपटी भरलेली असतील, तर नदीवर जाण्याशिवाय पर्यायच नव्हता. नदीवर खालच्या बाजूला पात्र बरंच उथळ होतं. स्फटिकासारखं पांढरशुभ्र वाहणारं पाणी, त्यातून नदीतले गोल गोटे, रेती, वाळू, शंख शिंपले आरपार दिसायचे. हे वेगवेगळे आकाराचे शंख शिंपले गोळा करावेत. नदीच्या काठावर वाळूत बसून रेतीत पाय खुपसून मस्त पैकी खोपा करावा. खोप्याभोवती मोठी दिवार बांधावी. माझा खोपा कुणी कुणी मोडणार नाही असं वाटायचं मनाला. खोपा तयार झाला की त्यावर तुराटीची काडी लावावी. काडीला फडकणारी तांबडी चिंधी बांधावी म्हणजे दुरून सर्वांना दिसेल. या इथे किल्ला बांधलाय, दिसत नाही? त्यावर भगवी पताका फडफडतीये. खबरदार खबरदार, जर कुणी त्या किल्ल्यावर हल्ला कराल तर हात छाटून टाकू तुमचे. इकडे हात आणि हातांची बोट. दुपटी आपटता आपटता दगडावर आपटल्यावर सणकून निघायची. मनोराज्य ढासळायचं, पार चकनाचूर होऊन जायचं. खडबडून जाग झाल्यासारखी मी जागी व्हायची, हातातला दुपटा हातातच. मग नदीच्या काठावर जायचं, एखाद्या कपारीजवळच्या चिकण मातीत ते घोळसायचं. पहिलं दुसरं होती तेवढी दुपटी मातीत बरबटून घेताना नदीच्या वरच्या बाजूला लक्ष जायचं. तिथं गावच्या पोरीसोरी बाया कपडे धुवायला आलेल्या असायच्या. माझ्या एवढ्या माझ्यापेक्षा मोठ्या पोरी परकर झंपऱ्यात नदीत पोहत असायच्या. तर कुणी परकराच्या ओच्यात शंख शिंपले गोळा करत फिरायच्या, कुणी नदीत पाय सोडून बसायच्या. बाया बापड्या धुणं झालं की दगडानं हातपाय घासायच्या, टाचाही घासून लख करायच्या. शेरडं घेऊन आलेल्या धनगरांच्या काही पोरीही मस्तपैकी नदीकाठी खेळायच्या. मनाला वाटे यापैकी आपल्याला काहीच करता येत नाही. ना पाण्यात डुंबता येतं, ना शंख शिंपले गोळा करता येतात. आपली ही आई असती तर आपणही तिच्या बरोबर नदीवर आलो असतो खेळायला, मस्तपैकी हुंदडायला. आपलं हुंदडणं तिच्या जाण्याबरोबरच संपलं होत. खेळणं हसणंही उरलं नव्हतं. राहिलं होतं मागे फक्त काम, उपासमार. आपल्यापेक्षा लहान भावंडांना तरी कुठं मिळत होतं खेळायला? आमचं बालपणच पार पार खुरटून गेलं होतं. त्या दिवशी अशीच दुपटे धुवून घरी आले होते. वाड्याचा दरवाजा नुसता पुढे लोटलेला होता. उघडून आत गेले. वाड्याच्या मध्यभागी भला मोठा कडुनिंब होता, डेरेदार. त्याच्या सावलीत बाबू आणि माझ्या आतेभावाचा मुलगा उद्धव गोट्या खेळत होते. खेळता खेळता काय झालं माहित नाही, उद्धव उठला, बाबूला खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसून म्हणाला, खबरदार जर माझी खोडी काढलीस तर. असं म्हणून त्याला त्यांनी पार बुकलून काढलं. वयाने शरीराने तो त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा होता. धावत पळतच मध्ये गेले, त्याला अडवलं. तसं केलं नसतं तर त्यांनी बाबूचं काय केलं असतं कोण जाणे. आते भावांच्या घरात असूनही आम्ही पोरके होतो. आम्हाला ते मजुरासारखं वागवत होते. आमची गुरंढोरं, दुकान, सामान सुमान सगळं सगळं त्यांनी हडप केलं होतं. पहिले 8-10 दिवस त्यांनी बरं बघितलं, त्यानंतर आमचा खरा जास सुरू झाला. शेतातली कामं आम्हाला माहीत नव्हती, येतही नव्हती, म्हणून आम्हाला शेतावर कुणीच नेत नव्हतं. पण घरी रिकामं थोडंच बसवत होते. ढीकभर कामं लावून ते शेतावर जायचे. इकडं बारकी मुन्नी पाळण्यात टाकायची, मी आणि बाबूवरची सगळी कामं करायचो. मी भांडी घासली तर तो धुवून घ्यायचा, भिंती पोतरायच्या झाल्या तर पांढरी माती पाण्यात कालवून द्यायचा, अंगण सारवायचं झालं तर अंगण झाडायचा, शेण आणून कालवून द्यायचा, कपडे धुतले की तो वाळत घालायचा. सगळ्यात अवघड काम म्हणजे दळायचं. 2-4 पायल्या तरी एका वेळेला दळावं लागायचं. पहाटे दळलं की सकाळी त्याच्या भाकरी व्हायच्या. सगळ्यांची न्याहारी होऊन उरलेल्या भाकरी शेतावर घेऊन जायचं. आम्हाला तिघात मिळून 1-2 भाकरी सुक्यास ठेवलेल्या असायच्या. पाण्याच्या खोटाबरोबर त्या खायच्या. त्याची सवय झाली होती. बारकी मुन्नी 8-9 महिन्याची असेल, आमच्यापेक्षा तिचेच हाल अधिक झाले. आम्ही तरी सुक्या ओल्या तुकड्यावर जगत होतो. मुन्नी तिला ना दूध ना भात, भाकरीचा तुकडा तिच्या हातात द्यायचा. चघळत चघळत रडत रडतच झोपी जायची. ती कधी झोपली याचा पत्ताही नसायचा. छोटा रमेश पाण्याची दोरी हातात धरून पटकुरावर पडल्या पडल्या झोका हलवत हलवत झोपी जायचा. दिवसभर कामाच्या रगाड्यात त्या दोघांकडे बघायला फुरसतच व्हायची नाही. पहिले काही दिवस शेजारून कप अर्धा कप दूध आणून बारकीला पाजावं. रोज रोज कोण द्यायला बसलं. रडून रडून ती आकांत करायची. आवाज क्षीण व्हायचा. रडायलाही जोर नसायचा. कोंडवाड्यातल्या शेळ्या मेंढ्या सांजेलाच कोंडवाड्यात यायच्या. माझी कामं झाल्यावर सगळीकडे सामसूम झाल्यावर चोरून त्या कोंडवाड्यात जाऊन दूध आणावं लागायचं. तसंच कच्चं दूध तिला पिऊ घालायचं. तिला ते पचायचं नाही. सकाळी पाहवत ती हिरवीगार हागलेली असायची. सगळी दुपटी बाळोती हिरवी पिवळी चिकट चिकट व्हायची. मग नदीवरच ती धुवून आणावी लागायची. पण ती चिकट दुपटी आपटून पायानं रगडूनही निघायची नाही. साबण मिळायचं नाही. मग नदी काठावरच्या चिकण मातीत मी ती दुपटी घोळसून काढायची. थोड्या वेळानं धुतली की चकचक निघायची. हिरवे पिवळे डागही केलेले असायचे. असं वाटायचं आपल्या मुन्नीला ही दुपटी टोचू नयेत. आई विना पोर आई असती तर तिचे असे हाल झाले असते थोडेच. मला रडू यायच. आजूबाजूला कुणी नाही हे बघून ओल दुपट तोंडावर धरायची. रडून रडून घ्यायची. नदीच्या पाण्यानं तोंड धुवायची. पुन्हा तोंड दुपट्यानंच पुसायची. आपल्या भावंडांच. बारकी मुन्नी दिवसेंदिवस अधिकच बारीक होत होती. तिचं बाळस केव्हाच संपलं होत. आता हाडाला फक्त कातडी चिकटलेली होती. नाक वर आलं होत. डोळे मोठे मोठे दिसत होते. हातापायांच्या काड्या झाल्या होत्या आणि पोटाचा नगारा. आपली आई असतानाची गुबगुबीत बाळसेदार मुन्नी ती हीच का? कुणाला खरंही वाटलं नसतं. आम्ही तिघेही तिच्यापेक्षा फारसे वेगळे नव्हतो. आम्हीही पार वाळून गेलो होतो. सुखात आनंदात वाढलेली आम्ही भावंड आता दुसऱ्याच्या दारात आश्रित म्हणून राहत होतो. एक एक दिवस जातच होता. आणि एके दिवशी काही कल्पनाही नसताना आमची छोटी मुन्नी आम्हाला सोडून गेली. कधी ते आम्हाला कळलंही नाही. शेतावरून सगळी मंडळी घरी यायच्या आत संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी ज्वारी दळून ठेवावीच लागायची. दळायची सवय होती कुणाला? पण उठत बसत कस तरी कुणाला तरी बोलवून आणून दळण दळावंच लागत होत. शेजारच्या कामाला न जाणाऱ्या एखाद दुसऱ्या पोरीला तिचं दळण आण म्हणावं. मग दोघींनी मिळून ते दळण संपवावं. पण त्या दिवशी कुणी सोबतीला आलंच नाही. वरची सगळी कामं संपली होती. बाबू अंगणातच लिंबाच्या झाडाखाली काहीतरी खेळत होता. त्याला म्हटलं, ए बाबू चल रे, थोडं जा त्याला हात लावू लाग. तर लगेच म्हणाला, जा मी नाही आहे, जा मला थोडंच जातं वळता येतं. बरं बाबा तू जात ना ग वडू, जात्यात घास तरी घालशील नुसता. मग आला की पळतच. त्याचं काय वय होतं? 5-6 वर्षाचं पोरते. पण संकट आलं की माणूस शहाणं होतं म्हणतात. पोर शहाण्यासारखं वागत होत. त्यानं पाहिलं, एवढं मोठं जातं माझ्या एकटीच्यानं हालत नाही म्हटल्यावर उभ्यानंच खुंट्याला धरून जातं ओढायला लागला. मी बसून उजव्या हातानं जात्यात घास घालून उठत बसतच दळण दळत होते. घास घालताना जाता थांबवावंच लागत होत, नसता पीठात दाणे निघायचे. पीठ मोठं भरड आलं की वहिनी आरडाओरडा करायच्या. बारीक दळणं भागच होत. दळता दळता 10 वेळेला जात्याचा खुंटाही निघायचा. तो दगडानं बसवता बसवता हैराणी व्हायची. पहिल्या 1-2 आठवड्याच्या आतच तळहाताला टरारून फोड आले, भाजल्यासारखे. फोडाला गार पाणी लागू द्यायचं नाही, भांडी घासता यायची नाही, पण काम चुकत नव्हतं. आता त्या फोडांचे घट्ट घट्टे झाले होते. तळहात पूर्वीसारखे नाजूक कोळे राहिलेच नव्हते. धुणी भांडी, सडा सारवण, दळण कांडण सगळ्यांनी जरट बनलेले. आता हाताला फोड येत नव्हते, काहीही होत नव्हतं. त्या दिवशी अशीच आम्ही भावंड मिळून दळण दळत होतो. मुन्नीच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन दळणाच्याच खोलीत पाण्यात टाकलं होतं. रमेश कुठेतरी गेला होता. बाबू मधून मधूनच झोका हलवत होता. दळण चालू होतं, संपत आलं होतं. इतक्यात एक वयस्क बाई, जी आमच्या ओळखीचीच होती, आलीन म्हणाली,
9: पोरा हो, काय करायला लागलंय? दळताय वय काय? माय लेकरावर दिस आल्यात, बाप गबगार बसलाय आणि पोरांचा हा वनवास. कधी पाहिलं होत का अस? आणि या घरातल्या बाया तरी कशा रांडवा हाय म्हणते मी, त्यासनी काय दळण बी दळता येत नाही वय. हा तर दुसऱ्याची लेकरं असली म्हणून काय ढोरासारखं वागवायचंय का?
8: असं बोलत बोलतच तिनं पाण्यात पाहिलं आणि जोरात ओरडली, आम्हाला आम्हाला कळलंच नाही ती का अशी ओरडली.
9: अग माय इंदे इंदे, अग लेकरू गेलं की ग, लेकरू गेलं.
8: आणि ती रडायला लागली. मी जातो सोडलं, धावतच पाण्यापाशी गेले. मुन्नीनं मान टाकली होती. हातात भाकरीचा तुकडा तसाच होता. अंगावरचं दुपटं काढलं. बघते तर तिनं हागून राड राड केली होती. सगळं अंग परबटलेलं होत. दुपट्यातून हळूच तिला बाहेर काढली. लाकडासारखी झाली होती, थंडगार. बाबूला पाणी गरम करायला लावलं, गरम पाण्याने तिला धुवून काढलं. आजही तो स्पर्श मला आठवतो. तेव्हा मीच तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. तोंडाचा आ तसाच, पाणी बाहेर येत होत, तोंडात जातच नव्हतं. बाबू रडू लागला, रमेशही पळत आला, तोही मला चिकटला. चौघही एकमेकांना बिलगलो होतो, रडत होतो. आमचे अश्रू तिच्या वाळक्या थंडगार शरीरावर पडत होते. जणू आमच्या अश्रूंनी तिच्या जान येणार होती. कुणीतरी शेतावर जाऊन निरोप दिला. कोणी आलं नाही. त्यांच्या नेहमीच्या वेळेला जशी यायची तशीच सगळी मंडळी आली. मी मुन्नीला मांडीवर घेऊन बसलेली, एका बाजूला रमेश, दुसरीकडे बाबू, केविलवाणी. मोठ्या आशेनं आते भावांकडे वहिनीकडे पाहत होतो, रडत होतो. पण त्यांच्यापैकी कोणालाच आमचं दुःख यातना कळल्याच नव्हत्या. भाऊ आप्पा समोर आले.
9: खाली ठेव त्या पोरीला, किती वेळ बसणार आहे साशी? जम्मा आयला, दिसभर मरस्तर शेतात काम करावी, घरी यावं तर ही ब्यात उगीच गळ्यात पडली. बरं झालं एक कमी झालं.
10: फटलं फटलं उठावं, पळत पळतच जाऊन त्या आप्पा भाऊंची नरडी पकडावी. ताकदच नव्हती, सुटायची शक्ती नव्हती. भाऊने एक दुसरं दुपट घेतलं, माझ्या मांडीवरून खसखस लेकराला उचललं, भराभरा वाड्याच्या बाहेर गेले. मी त्यांच्या मागे, माझ्या मागे माझे दोन्ही भाऊ. आप्पा आप्पा भाऊ, नका हो नका हो नेऊ आमच्या मुन्नीला. पण ते मागेही वळून पाहत नव्हते. वाड्याच्या मागच्या बाजूला पडका वाडा होता, तिथं एक मोठं झाड. त्या झाडाखाली मोठा उकिरडा होता. कुणाला तरी त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं. उकिरड्याच्याच बाजूला त्यांनी एक खड्डा तयार केला. पाहता पाहता आमच्या देखत आम्हा भावंडांच्या मनाचा काहीही विचार न करता त्या दुपट्या सकट आमच्या मुन्नीला त्यांनी त्या खड्ड्यात ठेवलं. आणि माती ढकलली. बस पुन्हा जमीन जशी होती तशी. आमच्या मुन्नीला त्या आत्ते भावानी त्या उकिरड्यात पुरलं. आपण कुत्र्या मांजरांना सुद्धा चांगली जागा शोधतो, त्यांना चांगलं पाहतो. आणि मुन्नी मुन्नी तर आमची रक्ताची बहीण होती.

0: मी कोर्टात दिलेली दुसरी जबानी कोर्टवाल्यांनी खरी धरली नाही. पहिल्या दिवसाच्या जबानीलाच महत्व देऊन आणि सत्य मानून आमच्या वडिलांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. प्रथम बीडच्या जेलमध्ये आणि तिथून औरंगाबादच्या जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. पक्की कैद. आता 20 वर्ष बाहेर येण्याचं नाव नाही. आई मरून गेली, छोटी मुन्नी ही गेली. 2-3 महिने झाले असतील तिला जाऊन कि एक दिवस सकाळीच अचानक 2 खाकीधारी पोलीस वाड्यावर हजर झाले. त्यांना पाहून आम्हा पोरांना भीती वाटली. आम्ही तिघही एकमेकांचा जीव मुठीत धरून बसलो. कानात जीव ओतून बाहेरून काही ऐकायला मिळतं का ते वाट पाहू लागलो. पोलीस म्हणाले,
1: साहेबराव जाधवाची पोरं कुठं आहेत? आम्ही त्यांना घेऊन जायला आलो.
0: ते का, कशा पाई? अप्पांनी विचारलं.
1: त्या पोरांच्या बापाची इच्छा आहे की त्यांना शहरामध्ये बोर्डिंगात ठेवावं. अनवरच्या साहेबाचा बी आदेश आहे. हे बघा त्यांचं पत्र. चला ये ना कलावसा, उद्या सांज पावतं, आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे.
0: आम्ही तिघेही एकमेकांना अधिकच बिलकलो. माझा आनंद गगनात माविला. बस संपला, इथला वनवास संपला. अप्पांनी हाक मारायच्या आतच मी आमचे जे काही 1-2 कपडे होते ते एका पिशवीत कोंबले, हातपाय तोंड धुतलं. पोलीस अंगणातल्या झाडाच्या पारावर बसून चहा पित होते. तोवर आम्ही तिघं तयार होऊन बाहेरही आलो. अप्पांना, भाऊंना, वहिनींना शकीला जातो म्हणून सांगितलं. शकीला आम्ही जातो हे पाहून रडू कोसळलं. आमचा त्यांच्या घरातला वनवास संपला म्हणून की तिचा संपला नव्हता म्हणून. पण ती सारखी रडत होती. तिचं रडणं पाहून मलाही रडू आलं. नाही म्हटलं तरी दुःखाच्या अडचणीच्या क्षणांची ती साक्ष होती. दोन्ही वहिनी आणि भाऊंच्या चेहऱ्यावरून वाटत होत की बरं झालं घरातली एक मोठी ब्याद गेली. अप्पांना थोडं आमच्याबद्दल वाटत होत, पण नुसतं वाटून काही उपयोग नव्हता. ते घरातले मोठे असूनही सर्वेसर्वा भाऊच होता, त्यामुळे त्यांची मुखी मायाही आम्हाला काही वेळेला आधार वाटायची. क्षणभरच त्यांच्यासाठी मन गडबडलं, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी आम्ही वाडा सोडून बाहेर आलो. एक वार उकिरड्यावरच्या मोठ्या झाडाखाली वळून बघितलं. ती त्या झाडाखालची जागा मनोमन आठवली. आज आमची मुन्नी असती तर आम्ही चौघे जण बरोबर असतो. पण आता तिघे आम्ही तिघे जणच एकमेकांचे साथीदार होतो. गावातून, पांदीतून, शेतातून बरं चालत चालत पार गावाबाहेर आलो. शेताच्या बराच पुढे मोठा आमरस्ता होता. पोलीस बिचारे बरेच चांगले होते. आमच्याशी खूप मायेने आपुलकीने वागत होते. त्यांना आमची कीव आली होती की काय कोण जाणे, पण कुणीही कीव करावी अशीच त्यावेळी आमची सगळी परिस्थिती होती. त्या पोलिसांनी धावत्या ट्रकला हात करून थांबवलं. ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक माणूस होता. ते 2 पोलीस आणि आम्ही तिघ ड्रायव्हरच्याच केबिनमध्ये बसलो. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या मांडीवर बसून घेतलं होतं. बर्दापूर पर्यंत येऊन तिथून बसनी अंबाजोगाई आणि तिथून औरंगाबाद बस धावत होती. दोन्ही भाऊ दोन्ही बाजूला बसून मी बाहेरची धावती झाडं बघत होते. पळणारे डोंगर, रस्ते, रस्त्यावरून जाणारी माणसं, वाहनं सगळंच धावणार. माझं मनही त्या वेगानं धावणार होत. दोन्ही भाऊ विचारत,
2: ताई आपण कुठं चाललोत ग? आपण आपल्या अण्णाकडे चाललोत. अण्णा आपल्याला केव्हा भेटतील? ते कुठे आहेत? इतके दिवस झाले, कुठे गेले ग ते? मग आपण त्यांच्याकडे जाणार? ए ताई, कुठे आहेत ग अण्णा?
0: या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याजवळ तरी नेमकी उत्तर कुठे होती? फक्त एवढंच सांगत होते, आपण आपल्या अण्णाकडे चाललेलो आहोत. अंबाजोगाईला कुठल्याशा हॉटेलमध्ये पोलिसांनी आम्हाला जेवायला घातलं. पोट शांत झाली आणि आम्ही भरल्या पोटांनी वडिलांच्या भेटीच्या आशेच्या आनंदात बसमध्ये केव्हा झोपलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती. शहरात दिव्यांचा लखलखाट पाहून डोळे दिपून गेले होते. त्या दोन पोलिसांनी थेट पोलीस चौकीतच आम्हाला नेलं. तिथे त्यांनी काहीबाई लिहून घेतलं. आम्ही तिघेही धरून आणलेल्या मेंढरासारखे थरथरत होतो. त्या पोलीस चौकीत 10-12 पोलीस बंदुका हे वातावरण पाहून गर्भकळीत झालो होतो. आता हे लोक आपल्याला रात्रभर इथंच बसवतात की दुसरीकडे कुठे नेतात? त्यांनी थेट वडिलांकडेच न्यावं ही मनोमन इच्छा होती, पण त्यांनी शेजारीच असलेल्या एका मुस्लिम कुटुंबाकडे नेलं. तिथं प्यायला पाणी दिलं. एक बुरखा घेतलेली वयस्क बाई म्हणाली,
3: क्या रे, किसके बच्चे है ये? इनको कोई माँ बाप है कि नहीं?
0: पोलिसांनी सगळं सांगितलं.
3: या अल्ला, इन बच्चों का

आणि त्या मायाळू बाईनं आम्हाला जबरदस्तीनं एक एक प्याला दूध पाजलं. ती बाई, तिचं घर, एकच खोली, पलीकडे शेळ्या कोंबड्या, खुपट वास, थुरकट, कोंदट, अंथुक सकर. पण त्या बाईचं मन या सर्वांपेक्षा कितीतरी स्वच्छ आणि मोठं वाटलं. तिथून त्याच रात्री आम्ही रिमांड होम म्हणजे सर्टिफाईड स्कूल फॉर बॉईज मध्ये आलो. तिथे कर्वेसाहेब सुपरिटेंडेंट होते. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं, अगोदर नीट चौकशी केली. लहान भावाला रमेशला खूप ताप होता. तिथे येताच त्याला एक दोन उलट्या सुद्धा झाल्या. ताबडतोब कर्वेसाहेबांनी त्याला दवाखान्यात हलवलं, आम्हाला स्वतःच्याच घरात झोपवलं. एकंदर सर्टिफाईड स्कूल म्हणजे काही ना काही छोटे मोठे अपराध केलेली किंवा अनाथ मुलं इथं आणून सोडली जातात. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं, 100-125 मुलं, सगळ्यांचे सारखेच कपडे, एकाच कापडाचे, चिटाचे शर्ट आणि अर्ध्या चड्ड्या, सर्वांची मुंडणं केलेली. 5-6 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतची सगळी मुलं एका ओळीत बसून नाश्ता करत होती. तिथला स्टाफ बराच प्रेमळपणे त्यांच्याशी वागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच 10-12 दरम्यान रमेशला दवाखान्यातून आणलं. आमची जेवणं वगैरे झाली आणि साहेबांनी एक पत्र तिथल्या शिपायाजवळ दिलं. त्यांनी त्याच्या सायकलीवरून मला आणि रमेशला शिशू सदन पदमपुरा इथं आणलं. श्रीराम रिमांड होम मध्येच राहिला. इथूनच आमच्या ताटातुटीला सुरुवात झाली. मधून मधून भेटत होतो, वडिलांच्या भेटीला बरोबर जात होतो. वडिलांच्या भेटीला जायचं म्हणजे आम्हाला इतका आनंद व्हायचा, इतका आनंद व्हायचा की अख्खा आभाळ खाली उतरून आल्याचं भास व्हायचा. त्या दिवशी तहान लागायची नाही, भूक लागायची नाही, अभ्यास व्हायचा नाही, कशा कशात लक्ष नसायचं. डोळ्यासमोर अण्णा दिसायचे, कृश झालेले, काळे ठिक्कर पडलेले, पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे कपडे घातलेले, डोक्यावरही पिवळीच टोपी, हातात एक दंडुका. ते बाकी कैद्यांचे मुख्य होते म्हणे, सगळ्यांवर देखरेख करणारे. अखेर कैदीच ते, पण इतर कैद्यांपेक्षा थोडासा जास्त मोकळेपणा त्यांना मिळे एवढंच. पोलीस अधिकारी सगळे त्यांच्याशी चांगले वागत. सतत 5-6 वर्षानंतर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना ही जागा मिळाली होती. पण त्या अगोदर ते सर्वसामान्य कैदी होते. पांढरे काळ्या रेघांचे कपडे घातलेले, अर्धी चड्डी, अर्धा शर्ट, हातात बेड्या. पहिल्या प्रथम जेव्हा आम्ही भावंड त्यांना भेटायला गेलो त्यावेळी तो हर्सुलचा परिसर फार भयंकर वाटत होता. लांब लचक पांढऱ्या शुभ्र भिंती, त्याला छोटे छोटे झरोके, खिडक्याही नाहीत. एखादा भरभक्कम किल्ला असावा तशी त्याची बांधणी होती. आम्ही टांग्यातून जायचो, आमच्या एक अटेंडंट बाई आमच्या बरोबर असायच्या. हर्सुलचा लांबच लांब रस्ता. हर्सुलला जाताना डाव्या बाजूला जुना जेल आणि थोडं पुढं गेलं की नवा जेल. खूप मोठा दरवाजा, दरवाजात दोन बंदूकधारी पोलीस असायचे. टांगा एका झाडाखाली सोडायचा, एक तिसरा पोलीस विचारपूस करून मगच आत सोडायचा. आत गेल्यावर भला मोठा परिसर, उजव्या बाजूला बैठ्या 15-20 खोल्या जिथं पोलीस अधिकारी राहायचे. त्यांच्या समोर पोलीस गस्त कार्यालय, सतत बंदूक हातात घेऊन उभे असलेले मस्जिदी टाईप कार्यालय. त्या कार्यालयाच्या पायऱ्या आणि जेलमध्ये प्रवेश करायचा. रस्ते समोरासमोर मिळालेले, आजूबाजूला प्रचंड मोठमोठी झाडं. त्या झाडांखाली बसून कैद्यांचे नातलग भेटीसाठी वाट बघायचे. कामावर असलेला पोलीस एकेका नातलगाचे नाव घ्यायचा, मगच त्याला आत जायला प्रवेश मिळे. त्या झाडाखाली बसून कित्येक तास भेटीची वाट पाहणं म्हणजे चातक पाणी पाण्यासाठी तडफडतं ना, तसं व्हायचं आमचं. मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद असं कमानीवर लिहिलेला महाप्रचंड दरवाजा, एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असल्याची आठवण करून देणारा. त्याही दरवाजात मोठमोठ्या बंदुका घेऊन उभे असलेले पोलीस, आत बाहेर ये जा करणारे पोलीस.

अधिकारी त्या अधिकाऱ्यांना फटाफट पाय आपटून सलाम ठोकणारे पोलीस. हे सगळं वातावरण आम्हा चिमुकल्यांना नवीन तर होतच पण गुदमरून टाकणार होत. कावरं बावरं होऊन सगळीकडे डोळे भिरभिरत राहायचे. यात आपल्या अण्णा कुठेतरी दिसतील पण त्या अजाण मनाला तिथल्या कठोर शिस्तीची परिस्थितीची जाणीव होती कुठे. छोटा बाबू म्हणायचा, ताई अण्णा कधी भेटतील ग, ही तर कुठं राहतात, पोलीस मामांनी त्यांना धरून ठेवले का? पण त्याच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याजवळ तरी उत्तर कुठे होत. त्याच्यापेक्षा लहाना तर इतका लहान होता की त्याला यातलं काहीच समजत नव्हतं. कोर्टात जसे अमुक अमुक हाजीर हो म्हणतात, तसे एका पोलिसांनी मोठ्या आवाजात साहेबराव जयवंतराव जाधव नातेवाईक होशार रे, आणि आम्ही खडबडून जागे झाल्यासारखे तयार व्हायचो. तिघही मोठ्या गेट जवळ जात असो, त्या लोखंडी प्रचंड दरवाजाला एक छोटासा दिंडी दरवाजा होता, तिथून आम्हाला आत नेत असत. प्रवेश केलेल्या दरवाजापासून पार आतपर्यंत मोठी बराक, बराकीच्या शेवटच्या टोकाला पुन्हा दरवाजा, त्या दरवाजाच्या दिंडी दरवाजातून एक एक बाहेर येणारा कैदी. आम्हाला उजव्या बाजूच्या ओट्यावर बसवलं. आमच्या अण्णांना एक दोघं घेऊन आले. ऑफिसच्या बाजूने अण्णा पलीकडून आणि आम्ही अलीकडून. दोघांच्या मध्ये भरभक्कम लोखंडी जाळी. ते आम्हाला बघतात, डोळ्यातून थारा वाहतात. ते दुःखाश्रू होते की तब्बल वर्ष सव्वा वर्षानंतर आपली बाळ भेटली म्हणून आनंदाश्रू होते. माहित नाही, त्यांना बघून आम्ही नुसते रडतच होतो. आमचे डोळे पुसायला त्यांची बोट सुद्धा जाळीतून आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हती. इतक्या दिवसानंतर आपली पोरं भेटली म्हणून ते पोटाशी घेऊ शकत नव्हते. कसली कसली भेट, कसले हे कायदे कानून, जिथं चिमण पाखरांना बाप दिसत असूनही क्षणभर देखील कुशीत चिरता येत नव्हतं. आम्ही नुसते एकमेकांकडे पाहत होतो पण शब्द फुटत नव्हते. आमचा हा असहाय्यपणा एका जेलरच्या लक्षात आला असावा, त्याच्याही काळजाला पाझर फुटला असावा. तो म्हणाला, त्या पोरांना या बाजून घेऊन या. आम्ही धावतच अण्णांकडे गेलो, त्यांना बिलकलो. कित्येक दिवसांनंतर वडिलांचा वात्सल्याचा हात अंगावरून फिरत होता. छोट्या रमेशला त्यांनी मांडीवर घेतलं. आम्ही दोघं दोन्ही बाजूला बसलो. वर्षभरात गावाकडे झालेली उलथापालथ सगळं सांगितलं. पारखी मुन्नी गेल्याचं त्यांनी ऐकलं होतं. मी सगळं सांगितल्यावर त्यांचं काळी सगळी विधीर्ण होऊन गेलं. आता काय करू शकणार होते ते आणि आम्ही तरी. ठीक आहे, जे झालं ते झालं. त्यांनी स्वतःची समजूत घालून घेतली. आता तुम्हाला मी इथं आणून घेतलंय, एका अधिकाऱ्याकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले. या साहेबाच्या प्रयत्नामुळेच हे झालं. हे पपोरांनो, तुम्ही आता खूप खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, छान अभ्यास करून चांगलं नाव कमवायचं. माझा पांडुरंग तुमचं कल्याण करील. त्यांचा पांडुरंगावर फार विश्वास होता. ते स्वतः पांडुरंग भक्त होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रावर वरच्या बाजूला नेहमी पांडुरंग प्रसन्न असं लिहिलेलं असायचं. एवढं सगळं रामायण खडूनही त्याच्यावरची भक्ती श्रद्धा कमी झालेली नव्हती. त्यांनी आमच्यासाठी खारी खोबरं खडीसाखर आणलेली होती. दरवेळी त्यांना मिळालेली ते आमच्यासाठी जमवून ठेवत. ती आम्हालाही खूप आवडे. दुसऱ्या भेटीपर्यंत ती त्यांची आठवण काढून पुरवून पुरवून आम्ही खात असू.
औरंगाबाद मध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत महिना दोन महिन्याला आमच्या आणि त्यांच्या न चुकता भेटी होत होत्या. पण नंतर औरंगाबादहून माझी शिरूर आणि तिथून कोल्हापूरला रवानगी झाली. भेटी लांबत गेल्या, मग पत्राद्वारेच आमच्या भेटी होत. अण्णांचं हस्ताक्षरही खूप सुंदर मोत्यासारखं होतं. खूप छान पत्र लिहायचे ते. त्यामुळे आम्ही जरी दूर दूर होतो तरी अंतःकरणाने एकमेकांच्या खूप जवळ राहिलो. कोल्हापूरला गेल्यावर 2-3 वर्ष भेट नाही, भावंडांचीही भेट नाही. वडिलांनी अर्ज विनंत्या केल्या. कोल्हापूरून माझी आणि कमल चव्हाणची बदली पैठणच्या मुलींच्या सर्टिफाईड स्कूलमध्ये केली. कमलचेही वडील औरंगाबाद जेलमध्येच होते, त्यामुळे पैठणहून आम्ही दोघी औरंगाबादहून रमेश आणि जालन्याहून श्रीराम एकत्र येणं भेटणं मुश्किल झालं. तरीही अधूनमधून भेटी होत राहिल्या. तेवढ्यावरच समाधान मानून घेऊ लागलो. कोल्हापूरला जे संस्कारक्षम वातावरण होतं, अभ्यासाचं वातावरण होतं, ते पैठणला मुळीच नव्हतं. अनेक प्रकारच्या मुली, मोठमोठ्या, काही शिकणाऱ्या काही न शिकणाऱ्या. त्यावेळच्या तिथल्या सुपरिटेंडेंट शशिकला जाधव आपल्या कुटुंबियांसह जवळच्या स्क्वार्टर्समध्ये राहायच्या. त्या बाई माझा फार लाड करायच्या. मी पैठणच्या मुलींच्या शाळेत आतल्या नाथांच्या जवळच्या चौथ्या वर्गात शिकत होते. पैठणच्या वसतिगृहात त्या सगळ्यांची लाडकी होते, शाळेतही बाईंची लाडकी होते. त्या सुपरिटेंडेंट म्हणायच्या, ये ग इंदू इकडे ये, घरी बोलवायच्या. त्यांचा मोठा मुलगा होता म्हणजे कॉलेजात जाणाऱ्या लाडांनी त्या त्याला बाळू म्हणायच्या. हे बाळू, बघितलंस का हिला, ही मोठी झाली ना की तुलाही बायकू करू बर का, किती छान आहे माझी सून, असं म्हणून मला जवळ घ्यायच्या, गोडधोड खायला द्यायच्या, खूप लाड करायच्या. मला त्यांचं तसं वागणं बिलकुल आवडायचं नाही. एकदा स्वतः त्या आमच्या वडिलांच्या भेटीला घेऊन गेल्या आणि चक्क वडिलांना सांगून टाकलं, हे पा जाधव, ही पोरगी आता माझी आहे बर का, मी हे जाधवच आहे. तेव्हा आज वसतिगृहातली पोरगी असली तरी उद्या मी तिला सून करून घेणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. आमचे वडील हात जोडून वाकून नम्र होऊन म्हणाले, बाईसाहेब, पोरगी तुमचीच आहे, तुमच्या जवळ राहते, पण तिनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं असं मला वाटत. सध्या तिचं शिक्षण तुमच्या आशीर्वादानं चाललंय. पांडुरंग तिला अभ्यासात बुद्धी देऊ, हेच त्याच्याजवळ मागणं, बाकी काही नको.